नमस्कार. 273.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय जनलावयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आयज वार सोमार भारतीय सौर दीस 12 श्रावण शके 1948 म्हळ्यार 3 ऑगस्ट 2026 सकाळची 5:55:45 जातात आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आमी सुरवात करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे माते चॅनल बरोबर सोमारांचेर हिंदीतल्यान आणि सोमारा 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतात.

आपल्या काळजातलं परमेश्वर ओळखून घेणं त्यांची अवस्था कस्तुरी मृगासारखी असता. म्हणूनच पहिली स्वतःक ओळखा, म्हणजे ईश्वराक ओळखपाक सोपे जातलें.

0: तें राशी भितर घालचें आनी आशिल्लें तशें परत पॅक करून दवरचें. आनीक लक्षांत दवरपाच्यो थोड्यो गोश्टी म्हळ्यार भात साठवणूक करतना वोलसाण आसल्या किंवां पावसाच्या दिसांनी रोखडी ओली जाता अशा जाग्याचेर भाताची साठवण करची न्हय. ज्या वेळार साकांनी भात भरून साठवण केली जाता त्या वेळार 1 फूट उंचायेची माची फळयो घालून तयार करची, म्हळ्यार जमनीची वोलसाण भाताक लागची ना. ज्या जाग्याचेर साठवण करता ते जमनीचेर मेलेथियोन 10 मिली 1 लिटर उदकान घालून मारचे. भाताच्या साकाचेर आनी साका पोना थरांनी बोरीक पावडर मारची. भात साठोवन दवरतना वयटीक तेंकोन न दवरता वयटी पासून 1/2 मिटर पयस दवरचें, म्हळ्यार जाय त्या वेळार साठयल्ल्या भाताचेर चारी वाटांनी नजर मारपाक मेळटा आनी जर कितेंय दुबाव आयलो जाल्यार तेजेर उपाय घेवपाक मेळटा. साठोवन दवरलेल्या भाताचेर जर पिसोळें बरड अशें कितेंय दिसलें जाल्यार भात परत एकदां 2 दीस सादारण वताक घालून थंड जाल्या उपरांत भरून दवरचें, तशेंच साक सुद्दां परत सुकोवचें. माची करून आनी वयटी पासून पयस साठोवन दवरल्या उपरांत त्या वेळार भाताचेर हुंदरांचो कमी त्रास जाता. हो त्रास हुंदरांचो ज्यादा जावपाक जायना म्हणून हुंदरांची बिळां सोदून काडची आनी त्या जागेर हुंदराक मारपाक मेळटा ते केक दवरचे. शेतकामती भावांनो, किडी रोग आनी हुनीर हेच्या खातीर भात साठोवणी आमकां एक वखदां एखाद्या वेळार 25% परस चड लुकसाण सोंसची पडटा. आतां सांगलेले सगळे उपाय वापरान हाडून तुम्ही ती कमी करची.
1: भात सातोवपाचे तंत्र ह्या विशयाचेर रणन थोंपळे हांणी दिल्ली म्हायती निकती समयाखाली शेतकामत्यांक म्हायती ह्या कार्यावळीन मुखार सरता नायक वेसन जिवनी ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन ल्हान भुरग्यांच्या कातीची काळजी ह्या विशयाचे त्वचा तज्ज्ञ डॉक्टर सिमंतिनी सगनांडे हांची मुलाखत आता ऐकूया.
2: नमस्कार मोगळा ऐकपेनो, तुमकां सगळ्यांक संजीवनी कार्यक्रमात माये मोगाचो येवकार. डॉक्टर सिमंतिनी साखरदांडे ज्यो जावन आसात कातीच्यो तज्ज्ञ, स्कीन स्पेशलिस्ट. दोतोर, परतून एक फावट तुमकां येवकार. म्हाका दिसता कांत म्हळें की भुरगें जल्माक येत पसून मागीर तें इल्लें इल्लें वाडटा त्या संदर्भांत त्या भुरग्याच्या कातीची काळजी आमकां घेवची पडटा. म्हणटकच आज आमी भुरग्याच्या कातीची दुयेंसां किंवां तांच्या कातीची आमी घेवपाची काळजी ह्या संदर्भात उलोवया न्ही.
3: हय, तर ही आमची कातीच्यो ज्यो लेयरी आसता न्ही, त्यो प्रत्येक एजी प्रमाणे चेंज जातात. भुरग्यांच्या हातून कमी लेयर आसता, सो तांची स्कीन सामकी डेलिकेट आनी सेन्सिटीव्ह आसता. जसो मनीस तरणो जाता तशी ती मातशी मॅच्युअर जाता आनी जशी ती म्हातारी जाता तशी ती सेल्स जश्यो मरपाक लागता तश्यो ती कात परत पातळ जावपाक लागता, सो टिश्यूज वीक जावपाक लागतात. पण जे आम्ही आता फक्त आज आम्ही उलोवया भुरग्यांची, भुरग्यांची कातीची लेयर खूप कमी आशिल्ल्या कारणान तांकां दुयेंसां बी इन्फेक्शन किंवा एलर्जी रोखडी जावपाक शकता भुरग्यांच्या कातीक. ओके, कॉमनली जे आमच्या कडेन येता क्लिनिकांत भुरगीची दुयेंसां घेवन ते म्हणल्यार एक तर खोरूज, नाल्यार तांकां जळांची एलर्जी, कितें चाबल्यार एलर्जी रोखडी जाता भुरग्यांक. दुसरे कॉमनली जाता ते कसले कसले व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे फुगांव म्हण, चिकन पॉक्स, मिजल्स व्हायरल जाता. आनी चवथो म्हणजे सगळ्यात ब्रॉड कसो टॉपिक म्हणजे एलर्जीचे डिफरंट डिफरंट कंडिशन, जे जाल्ल्या भुरग्यांक 3 महिन्याच्या भुरग्यांक सुद्दां जाता, ते 10 वर्सांच्या भुरग्यांक सुद्दां एलर्जीचे जावपाक शकता. आजकाल आमचे सगळे लायफस्टायल चेंज जाल्ल्या कारणान, वेस्टर्नायज जाल्ल्या कारणान ही एलर्जी जी पयली भायर दिसताली ती आमकां चड दिश्टी पडपाक लागल्यात. सो लोकांक परत परत एक जाग्याचेर एक्झिमा जे आमी म्हणटात, पॅचीस येवप, हे सामके कॉमन जावपाक लागला. ओके, सो ताजे खातीर तांकां डॉक्टरां कडेन येवन योग्य तो म्हणजे तांकां त्या प्रमाणे सोप, मॉयश्चरायझर हे सगळे रेकमेंड करून म्हणजे डॉक्टरांक विचारून ताजो सल्लो घेवन ते आपले नॉर्मल रुटीनान इन्क्लूड करचे पडटा. त्या भायर आमकां उयो कॉमनली दिसता भुरग्यांनी, राईट. आणि आमकां भुरग्यांचे आता आजकाल धवे उजळप हेही भुरग्यांनी दिसपाक लागला. ओके, ताज्या भायर डिफरंट डिफरंट टायपाचे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, जे भुरगीं न्हायनात किंवा घामा लागून त्यांचे इन्फेक्शन जातात, सारखी केअर घेनात आपल्या कातीची, ताजे लागून तरेतरेचे इन्फेक्शनाय बी दिसपाक लागतात.
4: अच्छा अच्छा, ओके. हय, दोतोर भुरग्यांच्या संदर्भात म्हळ्यार कितें, आता हायजेनीक कांय गजाली राखच्यो पडटा.
3: हय,
4: म्हणटकच हाजी केअर आमी कशी घेवप, म्हणजे तांची आतां काळजी घेवपाक, आतां भुरगीं खंय खेळ्ळी मातयेन गेली म्हणटकच तांकां कशा पद्दतीन सांबाळप.
3: सो पयली म्हणल्यार तांकां डेली

0: स्कुलांतल्यान येतगीर न्हावपाक जाय. आमी कितें करता, एक तर सकाळीं न्हातात नाल्यार रातची न्हातात, ती फूल टायम स्कुलान आसतात. आयली की एक तर न्हाली, हात पांय वेवस्थीत धुले बरे भशेन, की भुरगीं कितें करता, 5 मिनटान भितर वतात, आवय बापूय काय तांकां न्हायनाय न्हाणयनात. सो म्हणजे तांकां दिसता की आतां आपलो भुरगो व्हडलो आलो, आपूण न्हातलो. सो सारके क्लीन जायना तांची बॉडी एक तर. सो तांकां पळोवप की मेक श्युअर करप की ते टेक बाथ, म्हणजे स्कुलांतल्यान आयले की. सेकंड थिंग तांचे म्हाका जाल्यार अशें दिसता की केस मातशे शॉर्टूच दवरप, सो दॅट ते रेगुलर वॉश करपाक शकतात. नाल्यार उयोय बी भुरग्यांनी खूप कॉमनली जाता एकामेकांच्यो, त्यो स्प्रेडूय रोखड्यो जातात. तिसरे म्हणटा ते भुरग्यांनी आजकाल जी भुरगीं वतान आसा आमचे कडेन, खुबशे पेरंट्स येतात की तांकां टॅनिंग जाता, किंवा स्पोर्ट्स आसता, हे आसता ते आसता. सो जर आतां बाजारांत फिजिकल सनस्क्रीनूय मेळपाक लागलात, ते यूज करपाक शकतात. ओके, आनी मॉयश्चरायझर रेगुलर यूज करपाचो भुरग्यांनी.
1: म्हणटकच घरच्यांनी तांची कात वेवस्थीत दवरपा खातीर काळजी घेवप हे सामकें महत्वाचें. कारण कितेंय बारीकशी गजाल मागीर गंभीरतायेचो विशय जावं येता, आनी तांची कात ही नाजूक आसता. दोतोर, खूप बरें दिसलें. थोड्या वेळान तुम्ही या भुरग्यांच्या कातीच्या दुयेंसा संदर्भात, ताजी काळजी घेवपा संदर्भात आमकां सांगलें. देव बरें करूं. आमी असोच आनीक एक विशय घेवन परतून येऊया.
2: ल्हान भुरग्यांच्या कातीची काळजी ह्या विशयाचेर त्वचा तज्ञ डॉक्टर सिमांतिनी साखरदांडे हांची डॉक्टर शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत ऐकून निकतीच सुमया गेली. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल आता जाणून घेऊया. ह्या चॅनलाचेर वितराचे आमचे तरेकवार अशा कार्यक्रम.

ऐकपणे कार्यवाही सांगून जातकीच रोकडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरांनी दिल्ली केंद्रा वयल्यान संक्षेपीत करतले 7:05 आसतली शुभप्रभात ही कार्यावळ. हातून आयकात 3 विशेष उपरांत कलात्म गोय. ही कार्यावळ ही वळेरी तुमकां ह्या कार्यावळीन आयकुपाक मेळटली. हातून आयज भोंवर हो विशय आसतलो. चित्रसंगीत तुमकां आयकपाक मेळटलें 8:50 9:30 भावधारा. मराठी भावगीतां ह्या कार्यावळीन तुमकां आयकपाक मेळटली. 10:05 आयकात कातारां. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन आज तुमकां आयकपाक मेळटले. सुमन वरेरकर हांच्या गायनान राग कोमल रिशभ आनी आसावरी. 11:05 काता रही मेरा दिल ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 12:05 घरकुल ह्या खासा बायलां खातीर आशिल्ल्या कार्यावळीन संध्या छाया मंगला साने हांचे ह्या विशयाचेर उलोवप आसतले. उपरांत लिना पेडणेकर हांच्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. 1:05 आयकात कालवां कातारेची कार्यावळ. 1:40 हवामान जाणून घ्यात. उरिल्ल्या दिसाच्यो कार्यावळी जाणून घ्यात आनी आयकात सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ. 2 वरांचेर तुमकां आयकुपाक मेळटली मिड्डे न्यूज इन इंग्लीश. 2:15 आयकात दोपहर समाचार. 2:30 चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतां ह्या कार्यावळीन तुमकां आयकपाक मेळटली. तुमचो आमचो सांगात ह्या सभेन आसतलो 3:10.

0: आरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आणि दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत करता.

नमस्कार, युवासा का मुखेल खबरो गोय सरकार जागृताय कुशळताय उदरगत रोजगार संधी आणि गुळी वखदां विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांधील आसा असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशांतल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आणि मानसिक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. नीट परिक्षेचेर आधारित अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात. जुलय म्हयन्यांत गोंयांत जीएसटी येणावळीन 60% वाड जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेन 20% परस चड वाड नोंद जाल्या. गोंयांत कर वाट्या खातीर 398 कोटी फावो जाल्या. ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री सावंत हांणी सांगला. राज्यांतल्या कांय वाठारांनी आज हलको ते मध्यम

0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चंदन ऐकून 7:07 जातात. ऐकूया कार्यवळ शुभ प्रभात.
1: प्रभातम प्रभातम

0: ऐकपन सुप्रभात्या कार्यवीन तुमका उरपी फरीत योकार गुड मॉर्निंग कार्यवीची सुरुवात करूया ऐकुनायचे दिन विषय.
1: दिन विशेष.

धर्तरेक धुवन काडटा. सगळी धर्तरेक नवे चैतन्य मेळटा. अशेंच आमी शरिराचे डिटॉक्स करून घेता आनी ते कित्याक करता तर बरें आसता म्हणून. पूण आतां आमकां मनूय डिटॉक्स करून घेवपाची गरज आयल्या, तशेंच एक डिजिटल डिटॉक्स करपाची व्हडली गरज आमकां आतां आयल्या. कित्याक की अति स्क्रिनाचो वापर, मोबायलाचो वापर आमी करतात त्या खातीर. आयकपाना आतां एक नवें आयलां शॉर्ट्स म्हणून मोबायलाचेर. स्क्रोलिंग करता आमी आनी हे शॉर्ट्स पळयता, आमकां दिसता तो हे कांय सेकंदाचो, कांय एका मिनटाचे हे शॉर्ट्स आसता आनी आमी ते पळोवपाक लागता. हे आमकां दिसता आमी थोडेंच कितें पळयता, हे एकूच मिनटाचो शॉर्ट तो, पूण ना, आमी स्क्रोलिंग करत वता आनी करत करत करत हातून आमचे कितले वरां वता, कितले तास वता, अर्दवर वता आमकां कळ सुद्दां ना. हें चुकीचें, आमकां कळच ना की आमी तातूंत वाहत वता म्हणून. एक एकदां आमी ते अशेंच विदावट इवन नोटिसींग इट आमी ते स्क्रोल करीत वता, आमकां कळ सुद्दां ना. आमकां ताजो आनंद येता, आमी ताज्या भितर त्या शॉर्ट्स पळोवन आमकां कितें नॉलेज मेळटा, कितें कांय ना, एक जस्ट संवय कशी आमकां ती जाता आनी हातूंत आमचो धड एंटरटेनमेंटूय जायना आनी कांय जायना, फक्त हें एक आमकां साचता आमच्या भितर. हें अशें आमी करपाक फावना, त्या खातीरूच डिजिटल डिटॉक्स म्हणटा तें गरजेचें. म्हणजे कितें तर फोन कितें बंदच करप अशें ना की एका आठवड्या खातीर फोन बंद दवरप अशें कांय ना. ल्हान ल्हान उद्दिश्टां आमी दवरपाक शकता ह्या फोनाच्या बद्दल. जशें की जेवतना फोन कुशीक दवरप, एखाद्या कडेन उलयतना फोन काडून कुशीक दवरप, परत परत नोटिफिकेशन्स पळोवप ना, वॉट्सएप न पळोवप, सतत मेसेजीस पळोवप ना, केन्ना तरी चलूंक वतना आमी चलपाक वता सकाळी फुडें तेन्ना मोबायल न घेता वचप, हेडफोन शिवाय वचप, हे कांय गोश्टी आमी करपाक शकता हे डिजिटल डिटॉक्स टाळपा खातीर. दिसांतलो जावं आठवड्यांतलो कांय तास, कांय वेळ मोबायल शिवाय काडप, पुस्तक वाचप किंवां एखादो छंद जोपासप, हे छोटे छोटे ल्हान ल्हान गोश्टी सुद्दां आमकां एक ल्हानशे विराम, एक पॉजीस दिवपाक शकता, जे आमकां खूब फ्रेश करपाक शकता, ताजे तवाने करपाक शकता. उलोवया ह्या गोश्टीचेर मुखार कार्यावळी. आतां ऐकुया हें एक गीत.

0: दर्शक गीता एक नौ शुभ प्रभात या कार्यविन निकते समय कले आता घे या 7:25 जाता ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंय सरकार जागृताय कुशळताय उदरगत रोजगार संदी आनी घुंवळी वखदां विरोधान खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. साखळे रविंद्र भवनांत काल नशा मुक्त युवा फॉर विकसीत भारत हे येवजणे खाला आयोजीत केल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. विकसीत भारताचे सपन पुराय करपा खातीर नशा मुक्त युवा आसप खूप गरजेचे आसा आनी हाकाच लागून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार तरणाट्या खातीर कितल्योश्योच येवजण्यो उपक्रम राबयता. ह्या येवजण्यांचो लाव घेवन तरणाट्यांनी स्वताचो आनी स्वता बरोबरच देशाचो फुडार उज्ज्वल करपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायले.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जेन जी और देश के युवाओं को आह्वान किया है कि विकसित भारत करने के लिए नशा मुक्त युवा होना बहुत ही जरूरी है और उन्होंने 100 वीक्स यानी इस देश की सामाजिक संस्था इस देश की

0: धार्मिक संस्था और इस देश की शैक्षणिक संस्था ने 100 वीक्स का कार्यक्रम तय करे और नशा मुक्त युवा करने के लिए जो आह्वान दिया है हमारे गोवा स्टेट में, हम 100 वीक्स के लिए डिफरेंट प्रोग्राम नशा मुक्त युवा होने के लिए हम करेंगे।
1: नीट परिक्षेचेर आधारित अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात। राज्यांतल्या कोट्या खातीर समुपदेशन तशेंच प्रवेशाची पयली फेरी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मजगती जातली। अखिल भारतीय कोट्या खातीर प्रवेशाची पयली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मजगती जातली। पयली फेरी जाले उपरांत निवड जाल्ल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट मेरेन प्रवेश घेवचो पडटलो। अखिल भारतीय कोट्या खातीरची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन जाल्यार राज्य कोट्या खातीरची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मेरेन जातली। अखिल भारतीय कोट्या खातीरची तिसरी फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मेरेन जाल्यार राज्य कोट्याची तिसरी फेरी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर मेरेन जातली। नीट आधारीत अभ्यासक्रमा खातीरचे शिक्षणीक वर्स 8 सप्टेंबराक सुरू जातले। पेपर फुटीक लागून नीट परिक्षा रद्द जावन फेरपरिक्षा जाली। फेरपरिक्षेक लागून नीट आधारित अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेक उशीर जाला। जुलय म्हयन्यांत गोंयांत जीएसटी येणावळींत 7% वाड जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेन 20% परत चड वाड जाल्ल्याची नोंद जाल्या। जुलय 2026 गोंयचे वट्ट जीएसटी संकलन 622 कोटी जाले। जुलय 2025 हे संकलन 584 कोटी आशिल्ले। अंदूच्या संकलनात 7% वाड नोंद जाल्या। एसजीएसटी संकलनातूय व्हड वाड पळोवंक मेळ्या। प्री सेटलमेंट एसजीएसटी संकलन 209 कोटी वेल्यान 26% वाडून 264 कोटी जाले जाल्यार पोस्ट सेटलमेंट एसजीएसटी संकलन 370 कोटी वेल्यान 23% वाडून 455 कोटी इतले जाले। याच बरोबर केंद्रा कडल्यान गोंयांत कर वाट्या खातीर 398 कोटी फावो जाल्यात। ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला। राज्यांतल्या कांय वाठारांनी आज हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायल्या। राज्यांत सरासरी पावसान इंचाचो अर्द शेकडो हुपलो आसलो तरी म्हापशां, पणजे, मुरगांव आनी दाबोळे ह्या 4 सुवातांचेर पावसाचे प्रमाण 40 इंचा परस उणें आसा। पणजे जाल्यार आतां मेरेन फक्त 34 इंच पावसाची नोंद जाल्या। दारबांदोडे आतां मेरेन सगळ्यांत चड 71 इंच पावस जाला। सांगे, केपे, दारबांदोड्या सरासरी परस चड पावस पडला। राज्यांत फाटले 24 वरांत 13.7 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद जाल्या। फाटल्या 24 वरांत दारबांदोड्या 3 इंच पावसाची नोंद जाल्या। आतां मेरेन राज्यांत 52.44 इंच पावस जाला। हे प्रमाण 34% उणें आसा। फाटल्या वर्सा 3 ऑगस्ट मेरेन 80 इंच पावसाची नोंद जाल्ली। अंदू सगळ्या वाठारांत पावस उणो आसा, मात पणजेन ताचें प्रमाण सामकें उणें आसा। आतां मेरेन पणजेन 34 इंच पावस पडला। गोंय विद्यापीठाचे आंतर महाविद्यालयीन ज्युडो सर्तींत दादल्यांच्या गटान मडगांवच्या श्री दामोदर महाविद्यालयान जाल्यार बायलांच्या गटान पणजेच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान सांगीक वस्तादपण जोडले। ही सर्त पेड्या म्हापशा खेळा संकुलान जाली। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आज सांच्यो 7:00 वरांक।

आयकपना आमी उलयताली डिजिटल डिटॉक्साचेर. आयकपनो, टॅक्नोलॉजी तंत्रज्ञान हें एक उत्तम साधन आसा हातूंत दुमत ना. आमकां तें जगा कडेन जोडून दवरता. नवीन नवीन गोश्टी आमकां शिकपाक मेळटा, काम करपाक सोंपें वता. पूण एक समन्वय, बॅलंस आमचे कडेन ह्या वापरा बद्दल आसपाकूच जाय. एक बरी न्हीद आमच्या हॉबीज कडल्यान आमकां मेळपी समाधान.

मित्रांबरोबर उलोवन जवळच्या व्यक्तीबरोबर संबंध धरून उलोवन एक समाधान मेळटा. मित्र जावं आपले समवयस्क जावं फॅमिली जावं हांच्या बरोबर उलोवपाक जाय. आमचें उलोवप कमी जालां, कम्युनिकेशन कमी जालां, खोबरी मारप गजाली मारप कमी जालां. तें हें करतना मेळपी आनंद, स्वता बरोबर घालवले एक निवांत अशे क्षण हाची जागा तंत्रज्ञान मोबायल घेवंक शकना. हें आमी करपाकूच जाय. हें हाच्या पसून आमी खुबशे पयस वचत चल्ल्या. कितें काय म्हटल्यार मोबायल, चार जाणां सुद्दां एका रुमान फॅमिली मेंबर्स बसल्या जाल्यार सुद्दां जाल्यार आमी एकामेका कडेन उलयनात, मोबायला कडेन पळयतात, तातूंत चाळो करता, स्क्रोल करता. हें चुकीचें आसा. उलोवया हाचेर मुखार. आयकुया एक गीत.

0: श्रेया घोषाल हांच्या आवाजांतले हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. आयकपनो आता ऐकूया कलात्मगोय. ही वळेरी विशय आसा भोंवर.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मगोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन गणपते.
1: भाग 18 भोंवर.
3: नमस्ते आयकोगण, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्म गोंय.

0: काणकोणच्या भोवर ह्या प्रयोगजीवी कला प्रकाराविषयी अधिक माहिती करून दिवपाक हांगा आमच्या वांगडा आसात ज्येष्ठ लोककला अभ्यासक श्री कमलाकर म्हाळशी।
1: म्हाळशीबाब नमस्कार। काणकोण तालुक्यातल्या भोवर ह्या एका वेगळ्या अशा पारंपारिक प्रयोगजीवी प्रथेविषयी मात्रे सांगात।
2: भोवर म्हणजे आमच्या अडवज उमाकानाजेश्वर महापती काणकोण मल्लिकार्जुनाच्या देवळाकडेन तिस्तर काणकोणा फाल्गुन वद्य पंचमी आणि फाल्गुन वद्य षष्टी ह्या दोन दिसांनी जाता, जात्रा जाता। त्या जात्रे दिसांनी दोन दीस भोवर जाता। भोवर म्हणल्यार भोव कशें जाता वा घडये भोवर कसो भोंवता तशें वाटकुळे भोंवप आसतले। त्यो तीन भोवरी आसतात। त्या तीन भोवरीची पहिली भोवरी वेळकांची आसता, दुसरी भोवरी किनयकारांची आसता, आणि तिसरी भोवर ही नगरशिकारांची आसता। भोवरी मदीं राजांगणांत येऊन नाचप आसता, म्हणजे अवतार पुरुषाची तरंगां जी आसता ती तरंगां, ताजे बरोबर ज्या समाजाची जी भोवर आसता त्या समाजाची तांची शत्रू वा तांची वाणी तांची अब्दागिरी ह्यो बरोबर आसतात। तशेंच सांगातान जे दिंडे भुरगे आसतात, लहान भुरगे त्यांचे लग्न जावपाचे आसतात, त्या भुरग्यांच्यो गुर्जी आसतात। आणि विशेष म्हणजे पंचमी दिसा हिरवस्तांनी असतात, जूज असतात, व्हड बायलांची म्हणजे सुवासिनीची, तशेंच भुरग्यांची बी जूज असतात। आणि बाकीची सगळी वाद्य असतात, ढोल असता, जगांत असता वाजोवपाक, बाकीचे सगळे शिंग असता, मागीर बाक म्हण असता। हातूंत विशेष म्हळ्यार अशें की जे ढोल वाजयतात पळय न्ही ते देवाची ढोलकारी असतात, हाजे अवतार पुरुषाची जी तरंग घेऊन होता पळय तांचे। पूण त्या दिसाक वा बाकीच्या वेळार जेन्ना ढोलकार म्हणटा पळय तेन्ना एससी समाजाचो जो मनीस असता त्या समाजाच्या ढोलकाराक मान असता, तो वाजयता। आनीक पहिली जी भोवर असता वेळपाची तातूंत भितर टोक आसतालो, आतां टोक ना कांय कारणा लागून, आणि टोक्या भायर आयले की ती भोवर सोंपताय। म्हळ्यार देवाची तरंग घेवन कोणेय नाचूं येता, ताका अमूक समाज अमूक मनीस आसना ताज्यांनी नाचोवपाक येतात ती। आणि नाचले की देवळाक एक फेर मारलो, परते आयले नाचले दुसरे फेर मारलो, अशें करून पांच फेर मारप। आणि पांच फेर मारले उपरांत अवतार जाता सादो, मागीर ती भोवर सोंपता। मागीर दुसरी भोवर जी आसता ती किनळकारांची, ती एक भोवर बी तशी जाता। आणि किनळकारा भोवरीचो विशेष असो की तातूंत तरसाद घेवन वावुरतात, कारण त्या क्षत्रिय आसल्यान तांचे तरसादीचे हात असतात जाणांचे, आणि तरसाद घेवन वावुरतात। आणि थंय बी तशीच भोवर वा बाकीची सगळी वाणी ज्यो पहिली भोवरी आसता पळय न्ही त्यो सगळे आसतात। आणि तिसरी भोवर म्हणटात ती नगरशिकारांची, त्याय भोवरी तशी आसता। भोवर सोंपले की अवतार जाता, भोवर सोंपता। तीन भोवरी मल्लिकार्जुनाच्या ह्या जात्र्यांनी जातात।
1: म्हाळशीबाब, भोवर ह्या परंपरेंत अशो काय प्रयोगजीवी प्रथा वा नाट्यात्मक घटक आमकां पळोवपाक मेळटात काय?
2: नाटकाचे घटक हांव ह्या अर्थान म्हणतलो की ज्या ते शिंग वाजोवपाचो जरिया शिंगली म्हणटात त्यांनी, वा तुजो बाक फुकपी आसता ताका एक भितर संगीत आसा, जशें ढोल वाजोवप आसता ताका एक भितर वाद्याची लय ताल बाकीची गजाली आसतात। आनी ज्यो नाचप आसता पळय न्ही तरंग घेवन, तातूंत नाट्यमय जे जाता ज्याची पावलां वेवस्थीत पडटात वा जो तालांत नाचता, थंय आमी एक हांव धरून चलता की नृत्याचे बरें शिक्षण आमकां आपोआप मेळटा।
1: ह्या पारंपारिक प्रथेंत रंग, नृत्य आणि संगीत ह्या तिनूय प्रयोगजीवी घटकांचा एक सोबीत मिलाप दिश्टी पडटा न्ही?
2: हय, सारखो सारखो।

0: आयकुनो कलात्मक गोय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वाटो
1: भोवन
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कला विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: कलात्मक गोंय ही वळेरी आयकून निकतीच तुम्ही आयकली. भोंवर हो विषय आशिल्लो.

आयक ना, इतले सांगून आयची ही कार्यावळ हांगाच सोंपयता. शुभप्रभात ही कार्यावळ हांगाच सोंपयता. मुखावली फाल्यां ही कार्यावळ 7:05 आयकुपाक विसरू नाकात. म्हणून आयची शुभप्रभात ही कार्यावळ हांगाच सोंपयता. नमस्कार.

0: हजार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल iOS.
2: ऐकपना आता ऐकूया मुखेल खबरो.
3: नमस्कार, आमका पुस्तक बपटे हसत काय मुखेल खबरो. विकसित भारताचे हेत साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करताना देशातल्या तरणाट्यांनी शारीरिक नदरेन तंदुरुस्त आणि मानसिक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या ओडिशा दौऱ्यार वतल्यो. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेचणुके खातीरची मतमेजणी आयज. गोय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत, रोजगार संद आणि घुवळी वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांधील असा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. नीट परिक्षेच्या आधारित अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात. जुलय म्हयन्यांत गोंयांत GST येणावळीत 60% वाड जाली जाल्यार SGST जमा रकमेत 20% परस चड वाड जाल्ल्या. आनी खेळात ग्लासगोत एका शानदार सोहळ्यात राष्ट्रकुल खेळाची सांगता. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेवजन ऐकपना बरोबर 8 वरांचेर समाचार प्रभात 8:15 इंग्लिशेतल्यान खबरो 8:30 मराठी खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करता 8:30 8:40 कोंकणी खबरो आसतल्यो आमच्या स्टुडिओतल्यान.

0: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर। ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये। पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे। आता सविस्तर बातम्या। देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते। यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है। और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं न कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है। और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है।
0: या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे। देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं। देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला

दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते, तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117.85 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅलीदरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिली. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रुपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज एसबीआयच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ आरबीआयनं वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी एसबीआयनं हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील

सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धीदरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अॅथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं पूरस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. विकसीत भारताचे हेत साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करताना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या ओडिशा दौऱ्यार वतल्यो. बिहार, गुजरात आनी मध्यप्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेचणुके खातीरची मतमेजणी सुरू. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मुखेल्यांची 2 दिसांची बसका आयज उत्तर प्रदेशातल्या लखनौ शारात सुरू जातली. आनी ग्लासगोत एका शानदार सुवाळ्यात राष्ट्रकुल खेळांची सांगता. आता पुराय खबरो. विकसीत भारताचे हेत साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करताना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. तांच्यांनी काल नवी दिल्लीत व्हर्च्युअल माध्यमातल्यान विकसीत भारताखातीर नशामुक्त युवा संकल्प अभियानाची सुरवात केली. तरणाट्यांनी नशा करपापासून पयस रावन निरोगी जिणेशैली आपणावची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. तरणाट्यांक व्यसनमुक्त करपाखातीर 100 सप्तकांची जनभागीदारी मोहीम सुरू करतले आनी दर आयतारा देशभरात सप्तकी कार्यावळी जातल्यो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. घुंवळी वखदांचे व्यसन तरणाट्यांक तांच्या ध्येयापासून भरकटायता आनी तांकां आपली सपनां पुराय करपाक दिता.

0: नात अशा प्रधानमंत्र्यांनी सांगले. मुखार उलयत ना तांणी म्हळे,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं न कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: घुवळीवखदांच्या व्यसनाचे गंभीर परिणाम तरणाट्यांनी समजून घेऊक जाय अशा प्रधानमंत्र्यांनी सांगले. नशेक लागून करियर, कुटुंबिक जिवीत आणि लोकांचा फुडार ना जायत असा असे त्यांनी म्हळे. हे वार मुखार उलयतना त्यांनी सांगले,
1: एक आवाहन मैं कॉलेज और युनिव्हर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं. आप भी कोर्स की पढाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं. आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 3 दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर वतल्यो. या दौऱ्यात कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम जिल्ह्यातल्या तप्तपाणी हांगा वेगवेगळ्या शिक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यावळींनी वाटेकार जातल्यो. राष्ट्रपती आज कटक हांगा जगद्गुरू कृपालो विद्यापीठाचे उक्तावण करतल्यो. फाल्यां राष्ट्रपती दक्षिण ओडिशातल्या तप्तपाणी लागसार आशिल्ल्या माता कंधनुदेवी देवळात पूजा करून त्या उपरांत हेर शासकीय कार्यावळींनी वाटेकार जातल्यो. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेचणुकीखातीर आज मतमेजणी सुरू आसा. बिहारातल्या बांकीपूर, गुजरातातल्या मंजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दतिया ह्या मतदारसंघाखातीर फाटल्या महिन्याच्या 30 तारखेक मतदान झाले. आज सकाळी 8 वरांचेर मतमेजणीक सुरुवात झाल्या. तिनूय राज्यांमध्ये मतमेजणीची प्रक्रिया बरी तरेन जावची हे खातीर वेचणूक आयोगान कडक सुरक्षा व्यवस्था दवरल्या. मध्य प्रदेशात दतिया विधानसभा मतदारसंघाची मतमेजणी शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात जातली. थंय मतमेजणी खातीर 20 टेबलची व्यवस्था केल्या. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मुखेल्यांची 2 दिवसांची बसका आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ शहरात सुरू जातली. भारताच्या अध्यक्षतेखाला जावपी ही बसका नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतताय हांची उभारणी या मुखेल संकल्पनांचेर आधारित असा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या दुरुस्ती विधेयक 2026 विशीं आयज लोकसभेत चर्चा जावपाची शक्यताय आसा. केंद्रीय कायदो आनी न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडटले अशी शक्यताय आसा. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कायदो 1956 हातून दुरुस्ती करून भारताचे मुखेल न्यायाधीश सोडून सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 आशिल्ली ती 37 मेरेन वाढोवपाचो हे विधेयकाचो मुखेल हेत आसा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकर्स बुक्स ऑफ एव्हिडन्स विधेयक 2026 सादर करपाची शक्यताय आसा. बँक नोंदणीकडेन संबंधित पुराव्यांक कायदेशीर स्वरूप दिवप आणि तांकां आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीकडेन जोडप हो या विधेयकाचो मुखेल हेत आसा. सांख्यिकी आणि कार्यावळ अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग हे भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 सादर करतले. भारतीय सांख्यिकी संस्थेखातीर एक व्यापक कायदेशीर चौकट तयार करप हो हे विधेयकाचो मुखेल हेत आसा. मजगती राज्यसभेत आयज सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्देग विकास सुधारणा विधेयक 2026 चर्चा जावपाची शक्यता आसा. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्देग मंत्री जितन राम मांझी हे विधेयक सादर करपाची शक्यताय आसा. कालमेन राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 88.6 लाखांपरस चड मतमेजणी अर्ज डिजिटल केले. दिल्लीच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाप्रमाण मतदार वळेरेच्या खासा सगळ्यां सुधारणा मोहिमेखाला सुमार 1.45 कोटी मतमेजणी अर्ज वितरीत केल्ले. दिल्लीत घराघरांनी वचून मतदारांक अर्ज वाटप सुरू आसा. हे प्रक्रियेचो भाग म्हूण 13,000 परस चड बूथ पावण्यावेले अधिकारी ह्या म्हयन्याच्या 8 तारखे मेरेन मतदारांक पडत.

0: मतदारांनी आणि मतदार वळेरी सुधारणेखातीर पूर्वमुद्रित मतमेजणी अर्जांच्या दोन प्रतींचे वाटप करपाखातीर घराघरांनी वतात. हे म्हयन्याच्या 17 तारखेसावन ते 16 सप्टेंबर मेरेन दावे आणि आक्षेप दाखल करपाक मेळटले. निमणी मतदार वळेरी 19 ऑक्टोबराक प्रसिद्ध करतले. www.voters.eci.gov.in हे संकेतथळ मतमेजणी अर्ज ऑनलाईन लेगीत भरपाक मेळटले. ट्राय सर्व्हिसेस फ्युचर वॉरफेअर कोर्साची चौथी आवृत्ती आज नवी दिल्लीत सुरू जातली. हो 4 सप्तकांचा अभ्यासक्रम हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि संयुक्त झुजा अभ्यास केंद्राच्या समन्वयान चलता. या अभ्यासक्रमात 3 सेवातले अधिकारी तसेच सरकारी संघटना शिक्षणिक उद्देग आणि रणनीती विचारवंतांचे प्रतिनिधी असतले. या अभ्यासक्रमात भूराजनैतिक उदरगत कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम तंत्रगिज्ञान सायबर आणि संज्ञानात्मक झूज माहिती झूज आणि तंत्रगिज्ञान सक्षम झूज असे विषय आस्पावित असतले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आज अरुणाचल प्रदेश बिहार अस्तन बंगाल आणि सिक्कीम हंगा घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता दीत ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच फाल्यां मेरेन दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश अंदमान आणि निकोबार जुवे ओडिशा छत्तीसगड जम्मू काश्मीर लडाख आणि झारखंडात व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. कर्नाटक केरळ माही कोकण गोय मध्य महाराष्ट्र तामिळनाडू पुद्दुचेरी करायकल आणि भारताच्या ईशान्य वाठारात आज अशीच परिस्थिती असपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. तसेच दर्यादेगेवेले आंध्र प्रदेश केरळ माही लक्षद्वीप उत्तर कर्नाटक तामिळनाडू पुद्दुचेरी करायकल आणि अंदमान आणि निकोबार जुव्यांचे फाल्यां मेरेन गडगड वीज आणि वादळी वारे येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. गोयात आज उत्तर गोय आणि दक्षिण गोयात काय वाठारांनी हलको ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडपाचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. तसेच वाऱ्याचा नेट 40 ते 50 किलोमीटर प्रतिवरा मेरेन आसपाचा अदमास लेगीत हवामान खात्यान उक्तायला. 11 दिसांच्या खर सर्ती उपरांत आज काल ग्लासगोत एका शानदार सोहळ्यात 100व्या आवृत्तीचे यजमान आशिल्ल्या भारताकडेन ध्वज आणि मशाल सुपूर्द करून ग्लासगो राष्ट्रकुल खेळाची सांगता झाली. 2030चे खेळ अहमदाबादात जातले. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रकुल खेळाचा ध्वज आणि मशाल भारतीय प्रतिनिधी ऑलिम्पिक भांगरा पदक जैतिवंत खेळगडो निरज चोप्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केली. 2026च्या खेळात भारतान 13 भांगरा 17 रुपया आणि 9 काश्या पदकांसहित 39 पदकां मिळून गुणतालिकेत चौथी सुवात मेळयल्या. आता 2030 हे वर्ष ऑस्ट्रेलिया उपरांत एका परस चड फावटी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करपी भारत हो दुसरो देश थारतलो. हे आदी भारतान 2010 हे वर्स नवी दिल्लीत हे खेळांचे आयोजन केल्ले. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. विकसित भारताचे हेत साध्य करपाच्या दिखेन वाटचाल करताना देशातल्या तरणाट्यांनी शारीरिक नदरेन तंदुरुस्त आणि मानसिक नदरेन घटमूट राहण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 3 दिसांच्या ओडिशा दौऱ्यावर वतल्यो. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेचणुके खातीरची मतमेजणी सुरू. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मुखेल्यांची 2 दिसांची बसका आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ शहरात सुरू जातली. आणि ग्लासगोत एका शानदार सोहळ्यात राष्ट्रकुल खेळांची सांगता. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागाचे मुख्यावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.
1: /1:12 आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादेव चॅनल.
2: गुळयांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
3: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
2: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडप? तुका खबर ना
3: किदें?
2: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो 2 बालद्यो असतात. किदें कळें सांग?
3: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो 2 बालद्यो.
2: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
3: करता.
2: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
3: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
2: स्वच्छता ही सेवा.
4: नमस्कार, हांव कोकणी साहित्यिक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अशोच मनबुलोवणे कार्यावळी

0: प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेळ. हांव त्यो आयकून आनंद घेता. तुम्ही मजरत ऐकात आणि आस्वाद घ्या.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकणं. आता ऐकूया चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ. कानून की आवाज या फिल्मातले गीत ऐकूया. निदा फजली हांची रचना, जगजीत सिंह हांचे संगीत, गीताक आवाज आशा भोसले आणि सांगा त्यांचा.

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदु वर्सा आकाशवाणी पणजे केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युववाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्यां मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदां 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकून आता ऐकूया मुखेल खबरो.

नमस्कार, म्हाका वस्तू बाबडे ह्यो आसात काय मुखेल खबरो. विकसीत भारताचे हेत साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करताना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आणि मानसिक नदरेन घटमूट रावपाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या ओडिशा दौऱ्यार वतल्यो. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेचणुके खातीरची मतमेजणी सुरू. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मुखेल्यांची 2 दिसांची बसका आयज उत्तर प्रदेशातल्या लखनौ शारात सुरू जातली. गोय सरकार जागृताय कुशळटा उदरगत रोजगार संद आनी घुवळी वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. नीट परिक्षेचेर आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात. जुलय म्हयन्यांत गोंयांत जीएसटी येणावळींत 60% वाड जाली जाल्यार एसटीएसटी जमा रकमेंत 20% परस चड वाड जाल्या. आनी खेळांत ग्लासगोत एका शानदार सुवाळ्यांत राष्ट्रकुल खेळांची सांगता. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्रसंगीत या कार्यक्रम योगात ऐकूया वो ह्या फिल्मातले गीत. देव कोहले यांची रचना, आनंद राजानंद यांचे संगीत, गीताक जोड आवाज साधना सरगम, उदित नारायण यांचं.

रहना है तेरे दिल में। सोनू निगम, कविता कृष्णमूर्ति हंचा, आवाजातले हे गीत समीर हंची रचनाचले, हॅरिस जयरास हांचे संगीत, चित्रसंगीत ही कार्यावळी मुखार वर्तना। आता ऐकूया तुझे मेरी कसम ह्या फिल्मातले गीत, उदित नारायण हांचा आवाज़।

0: हकीकत ह्या फिल्मातले
1: कुमार सानू
0: अलका याग्निक हांच्या जोडावाजातले ह्या गीता संगीतान ऐकवनो. आयची चित्रसंगीत ही हिंदी गीतांची कार्यावळ इथल्यान सोंपता.

0: योग पुराय जगाक भारताची देणगी.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल. भावधारा ह्या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.

होते हो अरुंधाते कृष्णा कल्ले यांच्या जोड आवाजातील गीत नुकतंच आपण ऐकलं. आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
2: आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपना आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ। आज या कार्यावळीत तुमकां ऐकपाक मेळटले सुमन वरेरकार हांच्या गायनान राग कोमल रिशभ आणि उपरांत आसावरी। ऐकूया सुमन वरेरकार हांच्या गायनान राग कोमल रिशभ।

233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल ऐकपॅनो 11:05 जल्दी असा वेळ झाला गाता रे मेरा दिल या कार्यवेळीचो कार्यवेळी सुरवेक ऐकूंक दिता जावेद अख्तर हांची गीत रचना अमित कुमार आणि अलका याग्निक हांच्या आवाजांत ऐकूया नरसिंह ह्या फिल्मातल्या

अगवानो तुम्ही ऐकता दी इरफान सिद्दीकी हांची गीत रचना सलीम सुलेमान हांनी संगीतबद्ध केले है। इकबाल ह्या फिल्मातले गीत केके आणि सलीम मर्चंट हांच्या आवाजांत। गाता रही मेरा दिल या कार्यवेन मुखावल्या सुवातीर ऐकूंक दिता नीरज श्रीधर आणि अमृता हांच्या आवाजांत प्रीतम हांनी संगीतबद्ध केले अमिताभ भट्टाचार्य हांचे गीत। ऐकूया रेडी या फिल्मातल्या

ऐक मैं देस रंगीला निकतेस तुम्हें ऐकले महालक्ष्मी अय्यर हांच्या आवाजान फना ह्या फिल्मातले गीत. संगीत आशिले जतीन ललित हांचे आणि गीत रचना प्रसून जोशी हांची. ऐकपानो कार्यावळीन मुखावल्या सुवातेर ऐकूंक दिता तक्षक ह्या फिल्मातल्यान आशा भोसले हांचो स्वर, संगीत ए आर रेहमान हांचे आणि गीत रचना सुखविंदर सिंग आणि तेजपाल कौर हांची.

रेडी या फिल्मातल्या निघतेच तुम्ही ऐकले तुलसी कुमार आणि के के ह्यांच्या आवाजात प्रीतम हानी संगीतबद्ध केली निलेश मिश्रा ह्यांची ही गीतरचना. कार्यवाहीन मुखावल्या स्वाती ऐकूया राहत फतेह अली खान आणि श्वेता पंडित ह्यांच्या आवाजात, तसेच महालक्ष्मी अय्यर ह्यांच्या जोडस्वरान राहुल सेठ आणि नौमन जावेद ह्यांची गीतरचना. ऐकूया यमला पगला दिवाना ह्या फिल्मातल्या सुंदर शहेगी.

अरविंद मेळगतले टू स्टेट्स या फिल्मातले गीत अरिजीत सिंग आणि चिन्मय श्रीपाद हांचा आवाज आशिल्लो आणि गीतरचना अमिताभ भट्टाचार्य हांची आणि संगीत शंकर एहसान लॉय हांचे. कार्यावळीन मुखावल्या सुवातीर ऐकूया सावरिया ह्या फिल्मातल्यान पार्थिव गोहिल हांच्या आवाजातले गीत, संदीप नाथ हांची गीतरचना आणि मॉन्टी हांचे संगीत.

ऐकपण गाता रही मेरा दिल या करवीन निमणे स्वादिट मी निघतेच ऐकले अनुषा रंधवा ह्यांच्या आवाजातले या दे ह्या अल्बमातले सुंदरशे हे गीत आणि या गीतासंगता गायची ही करवळीतल्यान सोपता.

233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ अंचल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल ऐकपनो 12 वरां जाल्ले आसा वेळ जाला कार्यावळींच्या रुपरेषेचो. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:05 आयकूंक रावत घरकुली या कार्यावळींत संध्या छाया मंगला सानी हांचे उलोवप उपरांत लिना पेडणेकर हांचे कविता वाचन तुमकां आयकूंक मेळटले. 1:05 काना ओळा 1:40 सदाफुली 2:30 आयकूंक रावत हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आनी 3:10 आयच्या दिसापुरती दनपारची सभा सोंपतली. आमची सांची सभा सुरू जातली 5:28 सुरवेक 5:30 आयकूंक रावत कोंकणीतल्यान युववाणी 15 शब्दुली 35 वेळ कातारांचो 7:00 तिन्ही सांजा या कार्यावळीत ऐकात गोमंतकातील वन्यजीव वैभव या विषयाचेर राजेंद्र केरकर हांचे उलोवप 7:30 चावडेर या कार्यावळीत गोयची पडीक जमीन हे विशीं सोनिया परेश गावस हांचे उलोवप आसतले. 8:15 संसदेतल्या कामकाजाचो नियाळ 8:30 ऐकात गीत गजलींची कार्यावळ 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज 8:09 9:15 स्पॉटलाईट 9:30 पब्लीक स्पीक ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 10:00 ऐकूंक रावत आयकुप्यांच्या मागणी गीतांची कार्यावळ मनजोगती गीतां 11:00 हिंदीतल्यान खबरो 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो जाल्या उपरांत 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आनी निमणी सभा सोंपतली. हे आशिल्ले आमच्या चालू सभेंत वितरावपाच्यो आयच्या दिसाच्यो तरेकवार कार्यावळी.

ऐकपॅनो 101.5 मेघाट्सांचेर एफ एम रेनबोच्या कार्यावळींचेर 12:10 तुमकां आयकूंक मेळटली चित्ररंजन ही कार्यावळ. 1:05 कातारा, 2 वरांचेर आयकूंक रवात भक्ती गीतांची कार्यावळ, 2:32 वेळ पश्चिमी संगीताच्या कार्यावळीचो ऐकात जुकबॉक्स ही कार्यावळ, 3 वरांचेर आरजेस चॉईस, 3:30 प्रायोजित कार्यावळ NCERT उमंग, 4:05 मागणी गीतांची कार्यावळ आसतली, 5:10 वर्ल्ड म्युझिक, 5:35 ऐकात मराठी चित्रपट संगीत, 6:05 रेनबो सांज, 7:10 बॉलिवूड संगीत सफर, 8 वरांचो वेळ घेऊन येतलो कातारा.

श्रोते हो, घरकुल या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, बाहेर पाऊस खूप पडत आहे आणि त्या पावसाच्या वासाने मातीला पण सुगंध येतो. ऐकूया, आला ग सुगंध. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातील सुंदरसं गीत.

0: आला ग सुगंध मातीचा. छपरावरून पडणारी ती पाण्याची धार पावसाची मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. घरकुल या कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया संध्याछाया या विषयावर मंगला साने यांचं भाषण.
1: आपल्याला कळावं असं प्रत्येकाला वाटतं. भविष्य सांगणाऱ्यांच्या पुढे आपला हात देऊन बसलेली माणसं किती भेटतात. प्रत्येकाचं निश्चित असं भविष्य म्हणजे त्याचं म्हातारपण आणि त्याचा मृत्यू. हे भविष्य नक्की. कुणाला हात दाखवायची गरज नाही, पत्रिका पाहण्याची गरज नाही, आकाशातील ग्रह ताऱ्यांचा हिशेब पाहण्याची गरज नाही. हे आपलं आपल्याला सहज कळतं. म्हातारपण आपलं आपण निभावायचं आणि मृत्यूनंतर आपण काहीच करायचं नसतं. तेव्हा आपलं म्हातारपण साहित्यिक भाषेत संध्याछाया सुखावणारी आपण कशी करू शकू याचा आपण विचार करूया. प्रत्येक उगवणारा दिवस संध्याछायेत संपतो, मावळतो. या वेळेला आपण कातर वेळ म्हणतो. खरं म्हणजे संध्याकाळी कामावरची माणसं घरी येतात, मुलं बाळं मनाप्रमाणे बागडून हुंदडून घराकडे वळतात, घर भरून जातं, गजबजून राहतं. पण एकट्या पडलेल्या माणसाला, दुःखी माणसाला यावेळी आपलं एकटेपण, आपलं दुःख, आपल्या उणीवा गडद झाल्यासारख्या वाटतात. घरात असूनही आपण बेघर वाटतो. म्हणूनच यावेळेला आपण कातर वेळ म्हणतो. तसंच काहीस मावळतीकडे वळलेलं जीवन म्हणजे आपलं म्हातारपण, जीवनातली संध्याछाया. आधुनिक औषधोपचार पुढे गेलेत, वैद्यकीय शास्त्र पुढे गेलेलं आहे, त्यामुळं आयुर्मर्यादा वाढलेली आहे. पूर्वी साठी गाठणं म्हणत, आता साठीचे उत्सव असतात, समारंभ असतात. साठीचा माणूस उत्तमपैकी कार्यक्षम असतो. काही देशात निवृत्तीचं वय ही 65 आहे. वयस्क माणसाचं ज्ञान देशाला उपयोगी पडेल यावर या देशांचा विश्वास आहे. 40 आपण वयात येतो म्हणतात. खरंच आहे ते, कारण धावपळीचं जीवन मागं पडतं. आपण निवडलेल्या क्षेत्रात आपण स्थिरावतो, उत्कर्षापर्यंत पोचतो, मुलं मार्गी लागतात. तेव्हा 40 पुढचं आयुष्य अर्थपूर्ण मनाजोग जगण्यासारखं. 60 निवृत्ती आपल्या देशात. तोपर्यंत आपण म्हातारपणाची आर्थिक तरतूद करून ठेवलेली असते. व्याजानं लावलेले पैसे वाढत असतात. आपण आपल्याला कुणावर अवलंबून राहायला नको म्हणून तरतूद करून ठेवतो. आपल्याला कुणाकडे काही मागायला लागू नये. आपल्या औषध पाण्यासाठी आपल्याकडे पैसा असावा अशी काळजी आपण घेतो. प्रत्येक माणूस तेच करतो. आपल्या मुलाकडे राहिलो तरी बाहेर पडताना आपला बटवा आपल्या खिशात नाहीतर कमरेला, हा आपला विचार पक्का असतो. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं नटसम्राट नाटक आठवत असेल. त्या नाटकानी आपल्याला म्हातारपणी काय करायला पाहिजे याचं शहाणपण दिलंय. आपण मृत्यूपत्र लिहून ठेवायचं, परंतु आपण आपलं सगळं देऊन टाकायचं नाही. मराठीत एक म्हण आहे, ताट द्यायचं जेवायला पण पाठ सोडायचा नाही. शारीरिक तरतुदी आपण अलीकडे विचारपूर्वक करताना पाहतो. रोज फिरायला जाणं, वयाला झेपेल तसा व्यायाम करणं, योगासनं करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं, खाल्लं रे बाबा खूप, आता आठवलं तरी ढेकर, असं विनोदानं बोलणारी माणसं भेटतात. आपली मानसिक तरतूद आणि आपण आपल्या भोवतीचं सामाजिक जीवन यांचा फार जवळचा संबंध आहे. आता हे सगळं जे मी बोलते आहे ते शहरी माणसांच्या बद्दल. हा खेड्यातली जर म्हातारी माणसं पाहिलीत तर

त्यांनी जन्मभर कष्ट केलेले असतात. ती आता म्हातारपणी आपल्या झोपडीच्या दारात डोळ्यावर हाताची बोटं धरून सूर्याची प्रखरता अडवतात, अवतीभोवतीचं जग न्याहाळत असतात. आपल्या घरच्या लोकांनी बोलावलं तर झोपडीत जेवायला जातात, चावता आलं तर भाकरी चावतात, नाहीतर कुसकरून गिळतात. कवळी सुद्धा दातांची त्यांच्यासाठी चैन, पण त्यांनी आपलं म्हातारपण आहे तसं स्वीकारलेलं असतं. कोणी म्हातारा आला बघ, म्हातारीवर चालली काठी टेकत असं म्हटलं तर ही माणसं वैतागत नाहीत, चिडत नाहीत. सर्वार्थानं त्यांनी म्हातारपण स्वीकारलेलं असतं. आहे ती परिस्थिती स्वीकारणं म्हणजे सुखाची खरी वाट. तेव्हा या दृष्टीनं आपण आता विचार करूया. मानसिक तरतुदीसाठी समाजात आता बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढे आलेल्या आहेत. दुखणी आवयात मागं लागतातच, पण एकमेकांना साथ देणारे समूह, त्याला आपण सपोर्ट ग्रुप्स म्हणतो, किती आहेत. दारू पिणाऱ्यापासून पार्किन्सन्स झालेल्या माणसापर्यंत त्या त्या आजारपणाने थकलेली माणसं एकत्र येतात, अनुभवांची देवघेव करतात. हे सारं मलाच का, हा त्रास देणारा विचार मागे पडतो. आपल्यासारखे अनेक समोर येतात, त्यांचं दुखण्याला तोंड देणं ओळखीचं होतं आणि आपलं दुखणं हलकं वाटू लागतं. आपल्या आवडीनिवडीप्रमाणे लोक एकमेकांना भेटतात, रोज फिरायला जातात, वाचतात वाचलेल्या पुस्तकावर, वाचलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर चर्चा करतात, व्याख्यानं ऐकतात, नाटक सिनेमाला जातात, पाहिलेल्या नाटका सिनेमावर चर्चा करतात, कुठेतरी एकत्र बसून चहा पितात, मनसोक्त बोलतात, विचार जुळले की टाळी मागतात आणि आनंदानं घरात येतात. अशी काही माणसं सफरीला प्रवासाला पण जातात. निवृत्त लोकांचे अड्डे तर बहुरंगी असतात, अनुभव संपन्न असतात. या साऱ्या ठिकाणी माणसं स्वतःला काही काळ बाजूला ठेवतात. स्वतःला बाजूला ठेवणं हाही एक सुखाचा मार्ग आहे. अशाच वयाच्या उतरणीला आलेल्या एक बाई मला एकदा म्हणाल्या, ताई आम्ही जमलो ना एका ठिकाणी, म्हणजे एक पथ्य पाळतो, आपलं घर या विषयावर आमची फुली, आपल्या घराबद्दल बोलणं वर्ज्य. किती चांगलं आहे ना हे वाक्य. दिवसाचा काही काळ घरापासून अलिप्त असणं हे मनासाठी शक्तिवर्धक आहे. घरी परतलं की आपलं घर नवं कोरं वाटून जातं. नोकरीनिमित्तानं बाहेर पडणाऱ्या माणसांना हा अनुभव नेहमीचाच नाही का. इतकं असूनही मानसिक बळकटीसाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण ही एक म्हण आपल्या परिचयाची आहे, पण ती अति लंगडी आहे. बाळाचं बालपण प्रत्येकाला हवं असतं. बाळाचं बालपण कौतुकाचं असतं. त्याचं मुख्य कारण बालकाच्या मनातील मुग्धता. ही मुग्धता आपल्याला कौतुकाची आहे. म्हातारी माणसं मुग्ध नसतात हो. त्यांच्या काळाप्रमाणे, त्यांच्या भोवतालाप्रमाणे, त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या मनाची विचारांची चौकट पक्की असते. ती दुसऱ्याला म्हणजे पुढच्या पिढीला त्रासदायक होऊ शकते. दुसऱ्याचं म्हणणंही ठीक आहे, बरोबर आहे, या काळाला ते ठीक आहे हे पटदिशी आपण मानत नाही. म्हणून आपल्या विचारांची चौकट दुसऱ्यांना रुतती, त्याच्यासाठी ती थोडी सैल करायला हवी आणि नवीन काळाला आत बोलवायला हवं. काही काळापूर्वी आमंत्रित माणसाला आपण आमंत्रण दिलं आहे तेव्हा तो वेळेवर येणारच ही आपली खात्री होती, आणि तो जर उशिरा आला तर कसाबाई विसरला, असं कसं विसरतात कोण जाणे, असा विचार पुढे येईल. आता माणूस ओळखीचा असतो, ओळखीच्यालाच आपण आमंत्रित करतो, पण तो जर वेळेवर आला नाही तर बस चुकली असेल, बसचा रूट बदलला असेल. सभा मिरवणुका असतात ना, रूट्स बदलतात बसचे. वाहन पंक्चर झालं असेल, त्याच्याकडे कुणी आजारी पडलं असेल, त्याला काही झालं असेल, अशा विचारांची आज अपेक्षा केली जाते आणि ती या काळाला धरूनच आहे. तेव्हा आपल्या विचाराच्या चौकटीनं आपण थोडं उकलायला हवं. नुकतंच एक जोडपं भेटलं, पुरुषाचं वय 70, बाईचं 65. बोलण्यात म्हणाले, अलीकडे आम्ही या मुलाकडे राहतो, आमच्या खर्चाचे पैसे आम्ही दिले आणि मुलांनी खिशात टाकले,
कशाला देता बाबा।

0: म्हणाला नाही हो, हे पण घर तुमचंच ना, असंही बोलला नाही. पैसे खिशात आणि या बाहेर. आईचे डोळे गळाले आणि ग्रहस्थांचा चेहरा पडला. आपणच आपल्या मुलांना म्हटलेलं असतं ना, माझं सारं तुझंच आहे, माझं सारं तुझंच आहे, तेव्हा त्याचा पैसा त्यानं घेतला हा विचार का बरं आपण स्वीकारायचा नाही. आता आणि बघूया, नवीनतेची डोळ्यांना ओळख करून घ्यायला हवी. आजकाल घरातली मुलं स्लीवलेस किंवा स्पॅगेटी टॉप्स घालून निघतात. ती पाहून त्यांना म्हणायला हवं हसत हसत, काय हवेशीर कपडे रे तुमचे, नाहीतर आमचे. घरादाराची ट्रीप बाहेर जाती, काळजी असती आपली, तेव्हा आपणहून म्हणायला हवं, जाईन मी 15 दिवस वृद्धाश्रमात राहायला. तेही आपण टिपून घेऊ आणि घरी आलेल्यांना नवीन हकीकत सांगू शकू. म्हातारपणात थोडंसं परावलंबित्व येतच, त्याला उपाय नाही. परंतु माझ्या घराशेजारी एक 88 वर्षाचे अंकल आहेत, ते मला नेहमी सांगतात, मी कंप्लेंट्स करत नाही, तक्रारी करत नाही, मी ग्रंबल करतो स्वतःशी, कारण माझ्या उणीवा माझ्यापाशी. तक्रार केली की लोकांना समजतात, त्या समजता कामा नये. वसंत कानिटकरांचं जावे प्रेमाच्या गावा एक नाटक होतं, आठवत असावं तुम्हाला. त्या नाटकामध्ये म्हातारपण किती खुमारीनं जगता येतं अतिशय चांगल्या तऱ्हेनं समजावलेलं आहे. जयवंत दळवींची संध्या छाया ती थोडी जाचक, पण म्हातारपणाचं विटकेपण आपल्याला घालवायचं कसं याचा विचार करायचा. म्हणून मला भारतीय संस्कृतीमधील वानप्रस्थाश्रम ही संकल्पना अतिशय आवडते. किती थोर आहे हा विचार. अलिप्तता ही एक मोठी देणगी आपण स्वीकारायला हवी. पण कितीही शिकवलं तरी म्हातारपण ज्याचं त्याचं, इतरांनी चाललेली वाट मळलेली सोपी म्हणून ती नेहमी उपयोगी पडत नाही. आपलं आयुष्य न कळत गिरकी घेतं, आपण भोवंडून जातो. कधी चालत असलेला रस्तात खचतो तेव्हा पावलं आपली, पण चालायला रस्ता नाही अशी अवस्था होते. तरुणपण नीटपणे जगणाऱ्यांना म्हातारपण अवघड जात नाही असं आपण म्हणतो, पण तोही अनुभव ज्याचा त्याचा. म्हातारपण हे ज्याचं त्याचं, त्यानंच ते आखायचं, त्यानंच ते निभावायचं आणि त्याच्यासाठी योजना करायची, म्हणजे म्हातारपण सुखावह होईल असा विश्वास वाटतो.
1: श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलं संध्याछाया या विषयावर मंगला साने यांचं भाषण. कार्यक्रमात यापुढे ऐकूया पद्मजा फेनानी यांचा स्वर. शंकर रामाणी यांची गीतरचना आणि संगीत पद्मजा फेनानी यांचं.

श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत होतं अनिल अरुणी यांचं. कार्यक्रमात यापुढचा स्वर आहे पद्मजा फिनाणी जोगेकर यांचा. गीतरचना इंदिरा संत यांची.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: श्रोतेहो 233° एक मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्झ वरून आपण ऐकत आहात.

0: घरकुल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यापुढे ऐकूया लीना पेडणेकर यांचं कविता वाचन.
1: कविता म्हणजे मनावरचे वळ. कविता म्हणजे मनावरचे वळ, अंतरातली कळ आणि तरीही हृदयीचे बळ. कवितेचं नाव आहे क्षण. क्षण मांडले मांडले एका रेषेत मांडले. क्षण मांडले मांडले एका रेषेत मांडले. सांदी कोपऱ्यात काही दडी मारून बसले. क्षण वेचता वेचता एका माळेत ओवले. क्षण वेचता वेचता एका माळेत ओवले. तरी झर झर काही घरंगळून गेले, घरंगळूनच गेले. क्षण जोडता जोडता, क्षण जोडता जोडता काही हरवून गेले. क्षण जोडता जोडता काही हरवून गेले. बोल बोलता कसे ग कुठे नाहीसेच झाले. क्षण रुसले फुगले, क्षण रुसले फुगले कधी माझ्याशी भांडले. क्षण रुसले फुगले कधी माझ्याशी भांडले. त्यांना शोधता शोधता मीच हरवून गेले, मीच हरवून गेले. कविता आहे भेट. वाटेनेच दिलेत मला वाटेवरले डोळे. वाटेनेच दिलेत मला वाटेवरले डोळे. खिडकीच्या गजाना चिकटून आहेत तिचे डोळे. वाटेनेच दिलेत मला वाटेवरले डोळे. खिडकीच्या गजानाच चिकटून आहेत तिचे डोळे. नजरेत मावत नाही भगभगणारी खडकाळ वाट. नजरेत मावत नाही भगभगणारी खडकाळ वाट. किती काळ चालणारेत बधीर पाय हा मृत्यूघाट. किती काळ चालणारेत बधीर पाय हा मृत्यूघाट. डोळ्यापुढे सरसरत आहेत तापलेल्या या झळा. डोळ्यांपुढे सरसरत आहेत तापलेल्या या झळा. तहानीने व्याकुळ मी सुका पडला हे गळा. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कधी होणारे भेट. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कधी होणारे भेट. आशेने दिलाय दगा आता स्वर्गामध्येच थेट. आशेनेच दिलाय दगा आता स्वर्गामध्येच थेट. कविता आहे शब्द होड्या. एक एक होड्या करून शब्दांच्या सोडून देते अंतरीच्या उसळत्या लाटांवर. एक एक होड्या करून शब्दांच्या सोडून देते अंतरीच्या उसळत्या लाटांवर. जा जा एकदा सोडवा या कल्लोळातून. जा एकदा सोडवा या कल्लोळातून. कधी कधी होतो असा अक्रस्ताळी उद्रेक. कधी कधी होतो असा अक्रस्ताळी उद्रेक आवेगी भावनांचा. मग विचारते जाब मी. मग विचारते जाब मी सलग पडे वाहणाऱ्या या शब्द होड्यांना. का गाठत नाही तुम्ही किनारा दुसरा. का गाठत नाही तुम्ही किनारा दुसरा. तुमची फडफडणारी शिड हा घोंगावणारा आवाज वादळ वारा बनतोय. तुमची फडफडणारी शिड घोंगावणारा आवाज वादळ वारा बनतोय. आणि या आकांताच्या गारुडात वाहून जाते मी. आणि या आकांताच्या गारुडात वाहून जाते मी. कधी कधी तुम्ही भरकटता मलाही फिरवता घराघरा. कधी कधी तुम्ही भरकटता मलाही फिरवता घराघरा अंतरातल्या भोवऱ्यात. क्षणभराच्या उद्रेकानंतर होतो अंतसागर शांत शांत. क्षणभराच्या या उद्रेकानंतर होतो अंतसागर शांत शांत. निश्वासत मी धावते वेड्यासारखी. निश्वासत मी धावते वेड्यासारखी माझ्या शब्द होड्या. माझ्या शब्द होड्या हृदयाशी कवटाळायला. कवितेचं नाव आहे अपेक्षा. माझी कधी अपेक्षाच नव्हती की तू माझ्या हाकेला ओ द्यावीस. माझी कधी अपेक्षाच नव्हती तू माझ्या हाकेला ओ द्यावीस. सुरांना दाद द्यावीस. पाठमोऱ्या चालीला साथ घालावीस. कळत नकळत तू सार करून बसलास. कळत नकळत तू सार करून बसलास. माझी छाया बनत गेलास. कळत नकळत तू सार करून बसलास. माझी छाया बनत गेलास. माझ्या अपेक्षांना पूर आला. माझ्या अपेक्षांना पूर आला तसा अचानक लुप्त झालास. अनेक वर्षांच्या प्रश्नाला आज उत्तर मिळालं. अनेक वर्षांच्या प्रश्नाला आज उत्तर मिळालंय अगदी सरत्या क्षणी. जेव्हा होते उजेडात तेव्हा छायेला जागा होती. जेव्हा होते उजेडात

वा छायेला जागा होती, आता उजेडच काळवंडला छाया राहील कुठं, आता उजेडच काळवंडला छाया राहील कुठं, आणि राहिलीस कुठे तर तुझ्या माझ्या साथीचं चिरंतन सत्य दडायला जागा राहीलच कशी, आणि राहिलंच कुठे तर तुझ्या माझ्या साथीचं चिरंतन सत्य दडायला जागा राहीलच कशी. कवितेचं नाव आहे जाणीव. तुझ्या इवलाल्या ओठांवरच्या बोबड्या बोलांनी ऊर कसा भरून येतो, तुझ्या इवलाल्या ओठांवरच्या बोबड्या बोलांनी ऊर कसा भरून येतो, तुझ्या बावरल्या मिठीने माझा जीवही गलबलतो, तुझ्या इवलाल्या ओठांवरच्या बोबड्या बोलांनी ऊर कसा भरून येतो, तुझ्या बावरल्या मिठीने जीव माझा गलबलतो, तुझ्या निर्व्याज ओढीनं जाणीवा मोहरून येतात, अंतरातल्या उर्मीपुढे वेदना कोमेजून जातात. पण बेटा त्याच वेळी एक थरथरती जाणीव जीवाची घालमेल करते. बेटा त्याच वेळी एक थरथरती जाणीव जीवाची घालमेल करते. एवढ्या जुन्या वृक्षाला मुळापासून हादरवून जाते. बजावून बजावून ती जाणीव सांगते, तुझ्या मस्तकावर वार्धक्य बघ लटकतय, तुझ्या मस्तकावर वार्धक्य बघ लटकतय, एकेका पावलानं तुला मृत्यूकडे सरकवतय, तुच्छतेने त्याकडे पाहात मी अवसानाने हसते, तुच्छतेने त्याच्याकडे पाहात मी अवसानानं हसते आहे, पराजित सम्राज्ञीच्या का होईना आवेशात स्वतःला सावरते आहे, पराजित सम्राज्ञीच्या आवेशात का होईना स्वतःला सावरते आहे. कवितेचं नाव आहे व्रत. जळी स्थळी प्रश्नचिन्ह जळत्या नजरांचा रोख आहे, जळी स्थळी प्रश्नचिन्ह जळत्या नजरांचा रोख आहे, सहानुभूतीचा आडोसा फक्त वासनांचा ओघ आहे, श्वासाश्वासांना डसलेले वेदनेचे डंख आहेत, श्वासाश्वासांना डसलेले वेदनेचे डंख आहेत, जखमांचे पेटलेले दुखरे निश्वास आहेत, भावनांचं गाठोडं आता गच्च बांधलंच आहे, भावनांचं गाठोडं आता गच्च बांधलेच आहे, वेदनेचे व्रत मी स्वतःहून स्वीकारले आहे, वेदनेचे व्रत मी स्वतःहून स्वीकारले आहे. कवितेचं नाव आहे शाप. मला चांदण्यांचा जुना शाप सांगून, मला चांदण्यांचा जुना शाप सांगून, मेघात तारा विरघळला जरासा, मला चांदण्यांचा जुना शाप सांगून, मेघात तारा विरघळला जरासा, गंधास मी विनविले कितीदा, गंधास मी विनविले कितीदा, कोपरा एक दरवळला जरासा, उरीचे सल कसे थोपवू मी, उरीचे सल कसे थोपवू मी, घाव एक ओला भळभळला जरासा, आतून एक हुंकार आला, आतून एक हुंकार आला, सूरवेदनेशी जुळला जरासा, सूरवेदनेशी जुळला जरासा. कवितेचं नाव आहे दिगंत. या गर्द काजळीने आयुष्य व्यापलेले, या गर्द काजळीने आयुष्य व्यापलेले, अंधार सावल्यानी मनही निराशलेले, या गर्द काजळीने आयुष्य व्यापलेले, अंधार सावल्यानी मनही निराशलेले, कोसळल्या उरात आभास वंचनेचे, कोसळल्या उरात आभास वंचनेचे, हे गात्र गात्र झाले माहेर वेदनेचे, पण ती अजून कोठे ठेवून श्वास आहे, पण ती अजून कोठे ठेवून श्वास आहे, नेणे कशास अजूनी रंध्रात रक्त वाहे, नेणे कशास अजूनी रंध्रात रक्त वाहे, हे साहणे सदाचे त्याची कशास खंत, हे साहणे सदाचे त्याची कशास खंत, वर्षाव झेलण्याला मी जाहले दिगंत, मी जाहले दिगंत.

श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलत लीना पेडणेकर यांचं कविता वाचन. कार्यक्रमात ते आपण ऐकूया श्रेया घोषाल यांचा स्वर.

श्रोतेहो, नुकतंच आपण ऐकलत सोनाली चंद्रात्रे यांच्या स्वरातील सुंदर असं हे सूर नक्षत्राचे ह्या अल्बममधील गीत. आणि ह्या गीताबरोबरच आजचा घरकुल हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या

2333 म्हणजे 1287 किलोहर्ट्झ अंजल. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपानो, 1:07 झाली असा. वेळ झाला काना ओवळा या कार्यवाहीचं. कार्यवाहीन पहिल्या सुवातेर ऐकूया रिटा आणि आल्फ्रेड रोज हांचा आवाज.

एक्पनो निकतेच तुम्ही ऐकले एनेट पिंटो हांच्या वजन आग्नेलो डिसोजा आणि पी एच पिंटो हांचे कातार. संगीत आशिले एमिलियानो दा क्रूज हांचे. कार्यावळीन मुखावल्याचो अतिरेक्या एंथनी सेन हांचा आवाज.

एकब्यानू कानावळा या कार्यवीतले निमणे कातार तुम्ही निघतेच ऐकले कॉनी डिसिल्वा हांच्या वजांत. आणि याबरोबरच आईची ही कार्यवळीतल्यान सोंपता. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. एकब्यानू 1:30 जायत आयल्यात. आयकूंक रवात मराठीतल्यान खबरो ज्यो आम्ही मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता आणि उपरांत मेळया 1:40 सदाफुली या कार्यवळींत.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं

0: सकाळ 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला. मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान पटकावलं. तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली. ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं. मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज एनडीए आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक भुवनेश्वर ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्यप्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत. पीएम नागेंद्रस्वामी शिवराज तंगडगी रुद्रप्पा लमाणी के एस बसवंतप्पा बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात म्हटलं आहे. डी के शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त

0: मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार सहा महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बाल्यान यांना मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पुंजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपानो

वर जाऊन 40 मिनटं झाली असा. सदाफुली आकार रवीन तुमकां येवकार दिता आसतना आयकूंक दिता शोभा गुलटू हांचो स्वर. विजयाबाई सरमलकर हांची गीत रचना आनी दत्ता दावजेकर हांचे संगीत.

ऐकपॅनो नुकतेच ऐकले विनोद राठोड आणि मृण्मयी तिरोडकर यांच्या आवाजात उदय भिमरे यांची गीतरचना, संगीत आशिले अशोक पत्की यांचे. कार्यवाहीन मुखाविल्या सुवातेर ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांचो स्वर, राजय पवार हांची गीतरचना.

0: आईपॅनो सदाफुली या कार्यावीतले निमणे गीत तुम्ही निघतेच ऐकले. गौतमी हेते ह्यांच्या आवाजात, पुंडलिक नाईक ह्यांची ही गीतरचना आशिली. आणि ह्याबरोबरच हे कार्यावळीतल्यान सोपता. आता बरोबर 2 वरांचेर ऐकूया इंग्लिशीतल्यान खबरो, आणि 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान खबरो ज्यो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.
1: Good afternoon. This is Akashvani and I am Valsa Williams with the midday news. The headlines. Parliament proceedings disrupted following opposition protest over several issues. Counting

0: एक पानो निघते समय ऐकले जब प्यार किसी से होता है ह्या फिल्मातले गीत. आणि या गीतसंगताक आयची हिंदी फिल्मी गीतांची कार्यवळीतल्यान सोपता.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
4: आयकपान तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. आता बरोबर 3 ऐकूया हिंदीतल्या खबरो आणि 3:05 इंग्लिशीतल्या खबरो ज्यो आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान संक्षेपीत करता. उपरांत 3:10 ऐकूंक मेळटल्यो कोंकणीतल्यान काय मुखेल खबरो.
5: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. संसद के दोनों सदनों की कार्यवाही आज विभिन्न मुद्दों पर विपक्ष के हंगामे के कारण बाधित हुई. लोकसभा को पहले दोपहर 12 बजे तक, फिर 2 बजे तक और उसके बाद कल सुबह 11 बजे तक के लिए स्थगित कर दिया गया. विपक्षी सदस्य नीट परीक्षा मुद्दे पर छात्रों के विरोध प्रदर्शन के दौरान कथित पुलिस कार्रवाई के अलावा अन्य मुद्दों को लेकर संसद में गतिरोध उत्पन्न कर रहे थे. लोकसभा की कार्यवाही आज पहले स्थगन के बाद दोपहर 12 बजे जब फिर से प्रारंभ हुई तो पीठासीन अधिकारी कृष्ण प्रसाद चनेटी ने विपक्ष के हंगामे

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: युवावाणी कार्यावळीतल्यान आमच्या समेस्त आयकुपी इश्टांक परतून एक फावट आमी दितात माय मोगाचो योकार. इश्टानू, आमच्या भारत देशाक स्वतंत्र मेळचे म्हण जायत्या क्रांतिकारांनी आपले

सोनू निगम आणि हरिहरन हांच्या आवाजातले गीत निकतेच आम्ही ऐकले. समीर हांच्या ह्या गीता खातीर ए आर रहमान हांचे संगीत आशिल्ले. इष्टानो क्रांती सिंग नाना पाटील हांची आयज जयंती आणि तांका आम्ही आयज याद करतात. तर 1920 ते 1942 ह्या काळात नाना पाटील 8 ते 10 फावट बनखणीत गेले. 1942 ते 1946 ह्या काळात ते भूंयगत आशिल्ले. ब्रिटिशांनी तांकां धरपाक इनाम दवरिल्ले, मात ते तांच्या हाताक मेळ्ळे नात. ते भूंयगत आसतनात ब्रिटिशांनी तांचे घर जप्त केले आनी तांची जमीनय जप्त केली. ह्याच काळात तांची आजी मरण पावली. आपलो जीव धोक्यात घालून ताणी आपले आजयेचे निमणे संस्कार केले. आणि आमच्या भारत देशाक स्वतंत्र मेळटले हे निश्चित झाले. उपरांतूच क्रांती सिंग कराड तालुक्यात आयले.

व्हड सुटके झुजारी क्रांती सिंग नाना पाटील हांचेर महात्मा फुले आनी शाहू महाराज हांच्या विचारांचो प्रभाव पडिल्लो. सत्यशोधक समाजात तांणी सक्रियपणान वांटो घेतलो आनी गांवगिऱ्या वाठारांतल्यान अंधश्रद्धा आनी अनिश्ट प्रथाआड जागृताय निर्माण केली. 1930 सविनय कायदेभंग चळवळी सावन सुरू जाल्ल्या सुटके संघर्षात तांणी वांटो घेतलो. 1943 ब्रिटिशांच्या विरोधात सातारा आणि सांगली वाठारातल्यान सुमार 150 गावांनी पॅरेलल गव्हर्नमेंट स्थापित केलो. ब्रिटिशांक धावडावपा खातीर तांणी तुफान सेना नावाचे सशस्त्र दळ तयार केले. ह्या काळात ब्रिटिश रेल्वे आणि टपाल व्यवस्थेचेर हल्ले झाले. स्वातंत्र्या उपरांत ते शेतकार कामगार पक्षात आणि उपरांत कम्युनिस्ट पक्षात भरती झाले. ते लोकसभेचे वांगडी आशिल्ले. 6 डिसेंबर 1976 तांका मरण आयले. शिक्षणाचो प्रसार, वाचनालयांची थापणूक, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती ह्या माध्यमातल्यान समाज सुधारणेची जायती कार्या करपी व्हड समाज सुधारक आणि सुटके झुजारी क्रांती सिंग नाना पाटील हांच्या जयंती दिसा तांच्या कार्याक आणि तांच्या त्यागाक आमचे भावपूर्ण नमन.

नमस्कार, हाँ अक्षता आणि यो आसात काय मुखेल खबरो. विकसित भारत अभियानाची उदरगत करपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी नशामुक्त युवा अभियान सुरू केला. काल व्हिडिओ परिषदेवरवी ताणी देशाक संबोधित केले. 34 दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि ते खातीर जावपी त्रास लक्षात घेऊन कोकण रेल्वेन 247 खाशेल्या प्रवाशी गाड्यांची व्यवस्था केल्या. गोयन आर्थिक वाढ बरी झाल्या आणि केंद्र सरकाराकडल्यान कर वाटपान राज्याक 398 कोटी रुपया मेळ्यात. सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाढोवपाच्या हेतान लोकसभेन सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक संमत केला. उरिल्ल्या फारीकणीचो प्रश्न सोडवप आणि वाद निवारण प्रक्रिया सोपी करपाच्या हेतान राज्यसभेन एमएसएमई विधेयक संमत केला. अनुजेलयान युपीआयन आता मेरेनचो सगळ्यान चड म्हयन्याळो वेव्हार नोंद केला. गुजरातान जाल्ल्या मांजलपूर विधानसभा पोटवेचणुकेन भाजपाचो उमेदवार सत्येंद्र भाई पटेल जैतिवंत झाला. रस्तो येरादारी मंत्रालयान अधिसुचोवणी जारी करून बेगीन प्रतिसाद दिवपाच्या हेतान दुचाकी एम्ब्युलन्स सुरू करपाचो प्रस्ताव मांडला. अरुणाचल प्रदेश

तवऱ्या जाऊन 10 मिनिटांचेर विचार किरण जाल्या उपरांत आमचो आधार ही भक्ती संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सवऱ्या जाऊन 45 मिनिटांचेर शेतकामत्यांक माहिती हे कार्यावळीन पावसाच्या दिसांनी फळझाडांची जतनाय हे विशयी विश्राम गांवकार हांची मुलाखत राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली तुमकां आयकुपाक मेळटली.

धाबऱ्या जाऊन 30 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत आसतले सूर्यकांत खळदकर हांचे सुंदरी वादन. तांणी वाजयल्लो राग भटियार तुमकां आयकुपाक मेळटलो. 11 वरां 5 मिनिटांचेर गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ आसतली.

फाल्यां सांजवेळार 5:30 इंग्लिशीतले युववाणीत इमोशनल इंटेलिजन्स अँड सोशल मोटिव्स हे विशयी दनिका लोबो हांचे उलोवप आयकुपाक मेळटले. 15 शब्दुली 35 कातारा 7 वरांचेर आसतले मराठी चित्रपट संगीत.

सातवऱ्याजावन 30 मिनटांचेर शेती आनी शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार हांच्या वतीन प्रायोजित कार्यावळ आयकुपाक मेळटली किसान वाणी आनी फाल्यांचे कार्यावळीन गोंयात दूद वेवसाय हे विशयी अमिता अरुण नायक हांची मुलाखत आसतली राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली. फाल्यांच्या 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. 8:30 आसतली इंग्लिशीतली कार्यावळ आनी फाल्यांचे कार्यावळीन डायबेसिटी हे विशयी कार्यावळ आयकुपाक मेळटली एस्टर आनी संजीव हांणी सादर केल्ली. फाल्यां रातच्या 9:00 न्यूज एट 9 तर 8:45 समाचार संध्या 9:15 स्पॉटलायट 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. तर रातच्या 10:00 आयकुपाक मेळटली गोयची ल्हारा ही कार्यावळ 11:00

0: पावणी निवळपाक सक्तीचे केला. तशेंच वादाच्या प्रकरणांत लवादाची प्रक्रिया आनी निर्णय दिवपा खातीर खर वेळ मर्यादा थारयल्या. स म्हयन्या परस चड काळ प्रलंबीत आशिल्ल्या वादाच्या प्रकरणांत लवादान थारायल्ले रकमेंतल्यान उण्यांत उणी 50% रक्कम पुरवणदाराक दिवची पडटली. विधेयक संमत जाले उपरांत राज्यसभा स्थगीत जाली. फाल्यां सकाळी 11 वरांचेर हे सभाघर परतून बसतले. लोकसभेन सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाडोवपाचे दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. ह्या विधेयकान सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदो 1956 दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयान मुखेल न्यायाधीश सोडून बाकी न्यायाधीशांची संख्या 33 37 मेरेन वाडोवचो यत्न केला. अंदू मे म्हयन्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या 33 37 मेरेन वाडोवचो अध्यादेश जारी केल्लो. रस्तो येरादारी मंत्रालयान आपातकालीन वैजकी सेवा दिवपा खातीर दुचाकी एम्ब्युलन्स सुरू करपाच्या हेतान केंद्रीय मोटार वाहन नेम 1989 हातून दुरुस्तीचो मसुदो जारी केला. प्रस्तावित आपातकालीन एम्ब्युलन्स सेवेक लागून आपातकालीन परिस्थितीन बेगीन प्रतिसाद मेळटलो आनी पयसुल्ल्या वाठारांच्या आपातकालीन वैजकी सेवेन सुदारणा जातली अशें मंत्रालयान सांगला. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण आयज अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयन अस्तन बंगाल आनी सिक्कीमान व्हड पावस पडपाची शक्यताय आसून ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी उत्तर प्रदेशान व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. इतले मजगती फुडले 2 दीस अंदमान आनी निकोबार जुवे, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, छत्तीसगड, दर्यादेगेवयलो कर्नाटक, झारखंड, केरळम, माहे, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्र हांगाय हवामानाची परिस्थिती अशीच उरपाची शक्यताय आसा. खेळ. गुडघ्याक दुखापत जाल्ल्यान भारताचो मुखेल खेळगडो जसप्रीत बुमरा पुरायपणान बरो जावंक ना, जाका लागून बुमरा ह्या म्हयन्याच्या 15 तारखेक जावपी श्रीलंकेच्या कसोटी भोंवडेर खेळचो ना. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
1: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर. तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात. चला तर आता आयकूया कातारां.

श्रोते हो, आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत मृग जळाचे गाव माझे ह्या संगीत संग्रहातील गीतानं. ऐकवित आहोत ह्या संगीत संग्रहातून हे भावगीत विनायक जोशी यांच्या स्वरात. मनोहर रानपिसे यांची ही गीतरचना आणि संगीत आहे उदय चितळे यांचं.

0: विनायक जोशी यांच्या स्वरातील भावगीत नुकतंच आपण ऐकलं. मनोहर रानपिसे यांचीही गीतरचना आणि संगीत उदय चितळे यांचं. श्रोते हो, आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आत्ता ऐकवित आहोत गोमंतकातील वन्यजीव वैभव ह्या विषयावर राजेंद्र केरकर यांचं हे भाषण.
1: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील नैसर्गिक सौंदर्य लाभलेला नितांत सुंदर प्रदेश म्हणून गोवा आज देश विदेशातल्या पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. गोवा भौगोलिक दृष्टीने छोटा असला तरी जैविक संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत श्रीमंत आहे. 106 किलोमीटर लांबीची पेडणे ते काणकोणपर्यंत विस्तारलेली अरबी सागराची किनारपट्टी आणि त्याला जवळपास अशी सह्याद्रीची 745 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विखुरलेली पर्वतरांग यामुळे या प्रदेशाला संपन्न आणि वैविध्यपूर्ण असा जैविक संपदेचा वारसा लाभलेला आहे. सत्तरी, सांगे, काणकोण आणि धारबांदोडा त्याचप्रमाणे केपेच्या काही भागातील घाटमाथ्यावर सदाहरित आणि निम्न सदाहरित जंगले आढळतात जेथे वृक्ष, झुडपे, नेचे, ऑर्किड्स, गवद यांच्या सान्निध्यात वन्यजीवांचे लावण्यमयी वैविध्य आढळते. घोटिंग, साग, सावर यासारखी पानझडी वृक्षसंपदा इथे जशी आढळते तसेच बाभूळ, बोर, खैरीसारखी काटेरी झाडाझुडपांची खुरटी जंगलेही आढळतात. अरबी सागरामुळे मांडवी, जुवारी, तेरेखोल, शापोरा, बागा, तळपण, गालजीबाग, साळ यासारख्या नद्यांच्या मुखाजवळ दलदली आणि कांदळी वने, डोंगर फाट्यांनी निर्माण केलेली केपे काणकोण परिसरातील खोलगड किल्ल्याजवळ रामाच्या भुशेरासारखा प्रदेश भारतातील भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने प्राचीन गणला जाणारा पाळो येथील महाकाय शिलाखंड किंवा मोले येथील महावीर राष्ट्रीय उद्यानात फुंडा लोंडा महामार्गावर असलेले ट्रॉन्जेनोमाइड निश्चय अद्भुत रम्य शिलाखंड या भूमीला लाभलेल्या वैभवाची कल्पना देतात. महावीर अभयारण्य मोले, खोतीगाव महादई अभयारण्य,

नेत्रावळी अभयारण्य, बोंडला डॉ सलीम अली पक्षी अभयारण्य आणि महावीर राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून गोव्यातील 755 चौरस किलोमीटर वनक्षेत्राला अधिकृत संरक्षण लाभलेले आहे. केसल रॉक येथून येणाऱ्या काटला आणि पायणा यांच्या संगमातून जन्माला आलेल्या दूधसागर खोऱ्यातले आल्हाददायक जंगल असो अथवा समुद्र सपाटीपासून 1027 मीटर उंची लाभलेला सुसोगड असो, गोव्यातल्या एकंदर जंगलापैकी 62% वनक्षेत्र आणि एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी जवळजवळ 20% क्षेत्र आरक्षित असल्याने हे वन शेकडो प्राणीसंपदेच्या प्रजातींना नैसर्गिक अधिवास बनलेले आहे. परंपरेने आदिवासी वेळीप जमातीने वेरले येथे भुईपान्न तर मराठा गावड्यांनी करंजोळ येथे सुरक्षित राखलेली होळीची राय सरकारी कायदे कानून यांच्या चौकटीविना जैविक संपत्तीचे आगार ठरलेले आहे.

कानून यांच्या चौकटीविना जैविक संपत्तीचे आगर ठरलेले आहे. सांगे, सत्तरी, काणकोण, धारबांदोडा आणि केपेचे जंगल आज खनिज उत्खननाच्या वावटळीत संकटग्रस्त होण्याच्या वाटेवर आहे. खाणीचा, लोकवस्तीचा, लागवडीच्या क्षेत्राचा, रस्ते, धरणे, पूल आदींचा वाढत चाललेला विस्तार आणि वेगवेगळ्या संकटाने इथल्या जंगलाचा सम्राट गणल्या गेलेल्या पट्टेरी वाघाची जगण्यासाठी केविलवाळी धडपड सुरू आहे. गोव्यात पट्टेरी वाघ नाही असे वारंवार सांगितले जात आहे, परंतु असे असताना या ठिकाणी पट्टेरी वाघाचे वास्तव्य आहे हे सिद्ध झालेले आहे. पट्टेरी वाघाबरोबरच झुरळ खाऊन जगण्याची कुवत असणारा बिबटाही या जंगलात आढळत आहे आणि बिबटे आणि माणूस यांच्यातला संघर्ष सध्या तीव्र होत चाललेला आहे. कुत्रे, गुरेढोरे यांच्यावर झडप टाकून हा बिबटा त्यांना फस्त करू लागलेला आहे. मांसाची चटक लागल्याने बिबटे गावाकडे वळू लागलेले आहेत. बिबटे आणि माणूस यांच्यातला संघर्ष आज तीव्र होत असून डिचोली येथील अमृत सिंग आणि त्यांच्या अॅनिमल रेस्क्यू स्क्वॉडच्या कार्यकर्त्याने गेल्या दशकभरात 1 डझनहून ज्यादा भुजंगांना म्हणजे किंग कोब्रांना संरक्षण दिले आहे. त्यांना पकडण्याची पाळी आज त्यांच्यावर आली ही कशाची लक्षणे? खोतीगावच्या जंगलात काळा बिबटा माणसांना त्रास करतो म्हणून जेरबंद केला जातोय. सत्तरी, काणकोण, पेडणे, धारबांदोडा येथील जंगल परिसरातील गावात माकडे, वांद्रे, गवेरेडे, रानडुकर यांनी शेती बागायतीत उच्छाद मांडलेला आहे. शेकरू, खवले मांजर, घोरपड, साळींदर सारख्या जंगली श्वापदांची मांसासाठी, कातडीसाठी राजरोसपणे शिकार होते आहे. या साऱ्यावरती नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आज गरजेची आहे. प्राणीसृष्टीला गोव्यात दिवसेंदिवस प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत असतानाही या छोट्या प्रदेशात जी प्राणीसृष्टी आढळते ती खरोखर अवाक करण्यासारखी आहे. कणाहीन प्राण्यांमध्ये प्रवाळ, जलछत्र, समुद्रफूल, जलव्याल सारखे कुहरवंत आढळतात. ऋतकर्मीमध्ये तंतुजंत, चाबुकजंत, सूतजंताचे नानाविध प्रकार पाहायला मिळतात. किनारी भागात दगडगोटे, मोठे खडक यांच्यावर सागरी प्रवाळ पाहायला मिळतात आणि या परिसरामध्ये शेवाळही पाहायला मिळते. गांडुळे, जळवा यासारखे कंकणी प्राणी गोव्यात आढळतात. संधिपात प्राण्यांमध्ये खेकडे, झिंगासारखे कवची, द्विझडपी कवच असलेल्या प्राणी पिसवा, गोम वर्गातील गोम, पैसा, कोळी वर्गातील विंचू, कोळी, गोचिड, कीटक, मृदुकाय प्राण्यांमध्ये कालवे, शंखधारी गोगलगाय सारख्या प्राण्याचे वैविध्य इथे आढळते. याच मृदुकाय प्राण्यात खुबे, तिसऱ्या, शिनाण्या, मांडोळ्या हे प्राणी तर मांसाहारी गोवेकराच्या अन्नाचे विशेष घटक ठरलेले आहे. सागरी प्रांतात सागर तारा, सागर काकडी, सुभंग तारा यासारखे जीव आढळतात. मानवी प्राण्याच्या आगमनापूर्वी गोव्याच्या भूमीत नानाविध कीटकांचा अधिवास होता. झुरळ, मधमाशी, पिसवा, कसर, ढेकूळ, रातकिडा, मुंगी, कुंभारमाशी, गांधीलमाशी, भुंगा भ्रमर, डास, चिलटे, उवा, वाळवी, सोडकिडे, कानढेकूण, भुंगोरे, भिरूड, खंडोबाचा घोडा, काडी कीटक, पान कीटक, इरडी यासारखे कीटक इथे विपुल प्रमाणात आढळतात. पावसाच्या दिवसात रात्रीच्या वेळी जंगलात फिरणारे काजवे आकाशात लुकलुकणारे तारे पृथ्वीवर आल्याचा आभास निर्माण करतात, तर भर दुपारी निबिड अरण्यात किर किर अशा आवाजाने जागल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. पुळ्यातून मिळणारे मध आणि त्याहीपेक्षा जीवघेण्या चाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधमाशा सातवीण, शिडम, घुटिंग सारख्या महावृक्षावरती अथवा भल्या मोठ्या कातळावर आपल्या अस्तित्वाची कल्पना देतात. फुलपाखरे आणि पतंग यांची दुनिया तर रंगबिरंगी. फुलपाखरांची स्पर्शसूत्रे केशविरहित आणि रंगबिरंगी. फुलपाखरांची स्पर्शसूत्रे केशविरहित आणि टोकाशी गाठ असलेली, तर पतंगाची स्पर्शसूत्रे केसाने युक्त आणि त्यांची टोके गाठविरहित निमुळते असतात. एटलस पतंग महाकाय तर फुलपाखर सदन बडविंग महाकाय याचे दर्शन गोव्यात हमखास होते. पतंग आणि दिव्याची तसेच फुलपाखरांची आणि रंगी फुलांची प्रीत अमरत्वाची असल्याची प्रचिती गोव्यात हमखास येते. गोवेकरांचा शीतकडी हा अन्नातील महत्वाचा घटक. खाऱ्या पाण्यातील इसवण, कल्ली, पेडवे, ताल्ले, पापलेट, बांगडे, खारे गोडे पाणी मिसळणाऱ्या क्षेत्रात काळुंदर, शेवटे, तर गोड्या पाण्यात आढळणारे मळीये, पिट्टोळ, खर्चाणी, काडई यासारख्या माशांनी विविधता गोव्याच्या जैविक संपदेत समृद्ध केलेले आहे. पाण्यात आणि जमिनीवर वास्तव्य असणारे बेडूक आणि सिसिलियन हे उभयचर. बेडकात वाघ्या, गवत्या अशा प्रजाती असून झाडावर वास्तव्य असणारे मलाबार ग्लायडिंग फ्रॉक यांचे जीवनचक्र अवाक करण्यासारखे आहे. सुमारे 10 मीटर पर्यंत हवेत विहरणारा हा बेडूक आपल्याच फेसापासून तयार केलेल्या घरट्यात अंडे घालतो आणि त्यातून जन्माला आली बेडके नंतर झाडाच्या पानावर आढळतात. भेक बेडूक म्हणजे टोडाच्या प्रजाती गोव्यात आढळतात. सिसिलियन हा सापसदृश्य प्राणी असला तरी तो बेडकासारखा उभयचर आहे.
सिसिलियनच्या

0: जगात अन्यत्र न सापडलेल्या प्रजाती गोव्यात केरी, सुल्ला, बोंडला, खोतीगाव येथे आढळलेल्या आहेत. पक्षी कुळाचे वैविध्य गोव्यात संपन्न असून चोडण, करमळी इथे तर देश विदेशातून पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात. धनेश, गरुड, ससाणा, कोतवाल, मैनासारख्या पक्ष्याबरोबर गोव्याला लाभलेले विहंगाचे विहंगम विश्व समजून घेण्यासाठी पराग रांगणेकर, पंकज लाड सारख्या तरुणाबरोबर जावे लागेल. सरपटणाऱ्या प्राण्याची जीवनशैली सोप्या भाषेत सांगणारे निर्मल कुलकर्णी, अमृत सिंग, गोव्याची प्राणी संपदा घराशेजारी दाखवणारा वन अधिकारी परेश परब, कृमी कीटकातले लावण्य दाखवणारी श्रद्धा रांगणेकर यांच्यासोबत गोव्यातल्या जंगलात अथवा परिसरात जाण्याचा योग आला तर तो दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. गोव्याच्या जैविक संपदेचे वैभव शोधक दृष्टी लाभलेल्यांना अवीट सुखाचा अनुभव दिल्यावाचून राहणार नाही.
1: गोमंतकातील वन्यजीव वैभव या विषयावर श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं राजेंद्र केरकर यांचं भाषण. आपण ऐकत आहात कार्यक्रम तीनही सांजा आकाशवाणी पणजी केंद्राच्या हृदय चॅनलवरून. कार्यक्रमाची सांगता करत आहोत बालगीतानं. ऐकवित आहोत शांताराम नांदगावकर यांचं हे गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात नुकतंच आपण ऐकलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. आणि श्रोतेहो, ह्या बालगीताबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आत्ता समाप्त होतोय.

0: ना, पिछले महीने तो ली थी। एक और नहीं, पहले बजट बनाओ, फिर छोटी छोटी बचत को बैंक में सेव करो और पैसों को बढ़ते देखो। बढ़िया, जाओ भाई।
1: आरबीआई कहता है,
2: वित्तीय समझदारी समृद्ध नारी।
3: बेटा, मैं कल अपने भतीजे के घर होके आया, देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? जीरो। मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है। मतलब सोलर पैनल की। मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा।
4: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
5: हर घर सूर्य घर।
6: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुपेनो। आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशिक खबरो।
7: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता। यो आसात काय मुखेल खबरो। ब्रिजिंग सायन्स अँड स्पोर्ट्स हे संकल्पनेचेर आधारित प्रशिक्षक आणि शारिरीक शिक्षण शिक्षकांखातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स ह्या विशयावेल्या कार्यशाळेचे उक्तावण मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी केले। अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचे म्हणून राज्य सरकाराचे केंद्राकडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा अशें मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी सांगला। माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या पत्रकार कृतज्ञता निधी योजनेखाला मुख्यमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी आज प्रसाद झेटे काणकोणकार हांकां मंजुरी पत्र सुपूर्द केले। लोकसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढवण्याच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला। आता पुरे खबरो। खेळा आणि तरणाटे व्यवहार संचालनालय गोयच्या खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान ब्रिजिंग सायन्स अँड स्पोर्ट्स या संकल्पनेचेर आधारित प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांखातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स या विषयाचेर 3 दिसांची क्षमता निर्माण कार्यशाळा घडोवन हाडटा। ही कार्यशाळा 3 ते 5 ऑगस्ट 2026 मेरेन दयानंद बांदोडकर खेळ संकुल इंडोर स्टेडियम पेडे म्हापसा हांगा जाता। खेळगड्यांची कामगिरी, सुरक्षितताय आणि एकंदर भलायकी सुदारपा खातीर प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक आणि अधिकारी तसेच खेळा उदरगत कर्मचाऱ्यांक नवीन शास्त्रीय गिन्यान आणि पुराव्याचेर आधारिल्ले प्रशिक्षण पद्धतीन सज्ज करप हो कार्यशाळेचो हेत आसा।
8: कोण एडेड स्कुलातलो जरी टीचर झालो जाल्यार त्याकाय ट्रेन करपाची गरज आसा। म्हणून आमकां म्हाका दिसता तुम्ही थोडेसो इन्वॉल्वमेंट जर खूप बऱ्या पद्धतीत केलो जाल्यार त्याचो खूप बरो उपयोग हो तुमकाय जातलो आणि इन लाँग रन तो स्टेटीतल्या भुरग्या खातीर जातलो। म्हणून म्हजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, ह्या 3 दिसांच्या वर्कशॉपांतल्यान जितके ऑब्जेक्टिव्स आमी साध्य करपाक शकतले, जितके टॉपिक्स आमी कवर करपाक शकतले आणि जितकी नॉलेज आमी गेन करपाक शकतले, तितकी नॉलेज स्वतः खातीर तर त्याचा उपयोग असाच असा, बट त्याचबरोबर आम्ही भुरग्यां खातीर खूप बऱ्या पद्धतीत कसो उपयोग करून घेऊक शकतले तो आम्ही फायदो करून घेऊया।
7: हाका लागून खेळाशास्त्र आणि व्यवहारिक प्रशिक्षण हाचो मधलो फरक भरपाचो यत्न जातलो। भारतातल्या काय मुखेल संस्थांचे तज्ञ मार्गदर्शक ह्या कार्यशाळेत वाटो घेतात। खेळामार उत्कृष्टताय वाढोवप, शारीरिक फिटनेसाक चालना दिवपाक आणि भलायकेन भरिल्ल्या जिणे पद्धतीतल्यान ड्रग्स मुक्त भारताक प्रेरणा दिवपाक शारीरिक शिक्षण शिक्षकांची महत्वाची भूमिका आसा। जशे जशे आमी चड फीट, चड सक्षम आणि आत्मनिर्भर गोय उभारपाच्या दिकेन वतात, तशे तशे आमचे सरकार खेळा मुळावी बांदावळ, शास्त्रीय प्रशिक्षण पद्धती आणि मनीस संसाधन उदरगतीत गुंतवणूक करपाक कटिबद्ध आसा असे यावर उलयताना मुख्यमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी म्हळे।
8: नशामुक्त युवा इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, यू आर डिलिंग विथ द फ्युचर ऑफ द युथ। तुम्ही जितके त्यांना स्पोर्ट्सात इन्वॉल्व्ह करतले, तुम्ही जितके त्यांना वेगवेगळ्या गेम्सात इन्वॉल्व्ह करतले, तुम्ही ज्यांना जितके त्यांना जाय ती मागीर तो कोण चेस असूनी किंवा कोण टेबल टेनिस असूनी जाल्यार आणि किती असूनी, तुम्ही जितके त्याचे पॅशन किती ती पळोवन त्यांना इन्वॉल्व्ह करतले, तितके अशा बाकीच्या सगळ्या ज्याका आम्ही म्हणता की ॲडिक्शन आणि या सगळ्या गोष्टी पासून तो सायडीक रावतलो। ही विल फोकस ऑन हिज हेल्थ, ही विल फोकस ऑन हिज फिटनेस, ही विल फोकस ऑन हिज करियर, आणि इन लाँग रन ज्याका आम्ही म्हणता की नशामुक्त युवा विच इज एन विकसित युवा विल लीड टू द विकसित गोवा अँड विकसित भारत, हे करपाची गरज असा।
7: चौथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि त्याखातीर प्रवाशांक जावपी त्रास मतीत घेऊन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवाशी गाड्यांची व्यवस्था केल्या। ही माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नाडकर हांणी आज दिली। हातून 184 आरक्षित आणि 62 अनारक्षित प्रवाशी गाड्यांचा आसपाव आसा। गरज पडल्यास अनेक प्रवासी गाड्यांची सेवा उपलब्ध करून दितले असे त्यांनी सांगले। अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचे म्हणून राज्य सरकारचे केंद्राकडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा।

0: अशें मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी सांगलां. बेगीनूच आरक्षणाविशी निर्णय जातलो अशी आस्त तांणी उक्तायल्या. परवरी मंत्रालया भायर उलयतना तांणी ही म्हायती दिली. इतले मजगती आरक्षणाविशी केंद्र सरकार येता त्या 15 दिसात निर्णय घेतलो अशी म्हायती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. कांय राज्यांत 2011 जनगणने प्रमाण आरक्षण लागू केलां. गोंयांत लेगीत 2011 जनगणने प्रमाण आरक्षण लागू करप शक्य आसा. 15 दिसात निर्णय जालो जाल्यार विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळपाक कसलीच आडखळ आसची ना अशें तवडकार हांणी मुखार म्हळां. लोकांक आत्मनिर्भरतेच्या दिखेन मार्गदर्शन आनी मजत करून स्वयंपूर्ण गोवा मिशन 2.0 उद्दिष्टां साध्य करपाक स्वयंपूर्ण मित्राची म्हत्वाची भूमिका आसा. दुर्बाट ग्राम पंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र सुयश खाणेपारकार पंचायत वाठारांतल्या बायलां खातीर कुशळटाय आधारीत प्रशिक्षण कार्यावळी सक्रीयपणान चालीक लायतात. हाका लागून बायलांक आत्मनिर्भर कुशळ आनी आत्मविश्वास दिवपाक मजत जाल्या. माहिती आनी प्रसिद्धी विभागाचे सहाय्यक माहिती अधिकारी श्याम गांवकार हांचे कडेन गेल्या एका अर्थपूर्ण संभाषणात तांणी हे मिशन कशे तरेन गांवांत सशक्त करता, थळावे प्रशासन कशे घटमूट करता आनी आत्मनिर्भर आनी समृद्ध गोंयची वाट मेकळी करता हाचेर उजवाड घाला. स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे एक वेळ एका गांवाच्या माध्यमातल्यान आत्मनिर्भर भारताचे सपन कशे प्रत्यक्षात हाडटा ते जाणून घेवपाक ऐकूया हो संवाद.
1: डिपार्टमेंट ऑफ हँडीक्राफ्ट टेक्सटाईल अँड कोअर हांचे मदीं प्रोग्राम घडून हाडला, जातून आमी तांकां एक हँडलूम शिकयला. तेन्ना आमी लोकां पर्यंत पावले, आमकां एक बरो प्रतिसाद मेळ्ळो. एप्रॉक्सिमेटली 55 बायले आमकां आज जमिल्ल्यो आसा हांगा ह्या कार्यावळीक, आनी हातूंतल्यान तांकां एक बरो सपोर्ट मेळटलो, म्हणजे संदी मेळटली कुणबी साडी विणपाक, तशेंच टॉवेल्स, मागीर मॅट्रेस, तशें खुबशे गोश्टी शिकयतात. सो हातूंतल्यान तांकां एक बरी संदी आसा, ट्रॅडिशनल जे आर्ट आसा ही प्रिझर्व जातली.
0: ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. माहिती आनी प्रसिद्धी खात्याच्या पत्रकार कृतज्ञता निधी येवजणेखाला मुख्यमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी आयज प्रसाद झेटे काणकोणकार हांकां मंजुरी पत्र सुपूर्द केले. व्हड पावसाक लागून व्हडा प्रमाणात लुकसाण जाल्ल्या काणकोणकार हांच्या घराच्या दुरुस्ती खातीर ह्या योजनेअंतर्गत 2,00,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केला. पत्रकार कृतज्ञता निधी येवजणेखाला फक्त घराची दुरुस्ती करपा खातीर पत्रकारांक आर्थिक मजत मेळपाची ही पहिली घडणूक. हातूंतल्यान अनपेक्षित संकश्टांक तोंड दिवपी पत्रकारांक वेळार मजत दिवपाची सरकाराची वचनबद्धताय स्पश्ट जाता. आणीबाणीच्या वेळार परिस्थितीत हलाकीच्या परिस्थितीत सापडलेल्या गरजू पत्रकारांक बेगोबेग आर्थिक मजत दिवपा खातीर माहिती आनी प्रसिद्धी खातें पत्रकार कृतज्ञता निधी येवजण चालीक लायता. हे येवजणेखाला 2,00,000 रुपया मेरेनची आर्थीक मजत मेळटा. थारायले निकश आनी येवजणेखाला घडयल्ल्या उपसमितीच्या शिफारसींचेर आदारून पात्र पत्रकारांक 2,00,000 रुपया दितात. हे वेळार माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर सी हेदे आनी माहिती अधिकारी किरण मुनकर हजर आशिल्ले. गोंयचे सांस्कृतीक दायज आनी थळाथळांची गिरेस्तकाय सगळ्यांक दाखोवपाची ही आसा एक भांगराळी संद. केंद्र सरकारच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया ह्या उपक्रमावरवी गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय माची. गुगल प्ले स्टोर वा एप्पल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डावनलोड करात आनी माय वेव्स विभागात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओ, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, ब्लॉग वा हेर वेगळे डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडा जिल्हा पांवड्यार 50,000, राज्य पांवड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पांवड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिंकपाची ही संद आसा. आमच्या मातयेच्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखोवपाक आयजूच जेम्स ऑफ इंडियात वांटेकार जायात. लोकसभेन सर्वोच्च न्यायालयान न्यायाधीशांची संख्या वाडोवपाच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. ह्या विधेयकात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कायदो 1956 दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयान मुखेल न्यायाधीश सोडून बाकी न्यायाधीशांची संख्या 33 मेरेन वाडोवपाचो यत्न केला. अनुमी म्हयन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 मेरेन वाडोवपाचो अध्यादेश जारी केल्लो. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उणे 87% लोकसंख्येक कॅन्सर जावपाक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा. ही खबर फटीची

0: से बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही ऐकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे ॲपाचेर तसेच आमचे OTT प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात। चला तर आता ऐकूया कार्यावळ चावडेर।

एशली दे आक्षीम हांच्या आवाजातले गीत निकतेच आम्ही ऐकले शेतात भांगर चावडीर हे कार्यावळीन ह्या उपरांत आस्वाद घेऊया हे फुगडेचो ऐकूया ही फुगडी राधाबाई गुरव आणि सांगात्यांनी सादर केली.

आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुपनो आता एक नदर मारुया फाल्यां वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींचेर. फाल्यां सकाळी 11:50 संजीवनी हे भलायके विशयी कार्यावळीन तरणाट्यांच्या कातीची काळजी हे विशयी त्वचा तज्ञ डॉ सिमिंतिनी साखरदंडे हांची मुलाखत आसतली. तर 7:30 शुभप्रभात हे कार्यावळींतल्यान आयकुपाक मेळटले कचऱ्याचो योग्य तरेन विल्लेवाट हे विशयी डॉ LU जोशी हांचे उलोवप. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन सूर्यकांत खळदकर हांचे आसतले सुंदरी वादन. ताणी वाजयल्लो राग भटियार तुमकां आयकुपाक मेळटलो. दनपारा 12:05 घरकुल हे कार्यावळीन सुधा आमोणकार हांचे उलोवप आसतले. मला काही सांगायचे आहे त्या भायर गिरिजा मुरुगोडी हांच्या कवितांचो आस्वाद घेवपाक मेळटलो.

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी युपीएससाठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं. एनपीएस धारकांना युपीएससाठी नोंदणी करता येते आणि युपीएसमध्ये मूळ वेतनाच्या निवृत्तीवेतन मिळेल याची खात्री दिली जाते. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना

सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली

जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये, 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20 ते 32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाभाई राबरी यांचा 30,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्य प्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. PM नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, KS बसवंतप्पा, BZ जमीर अहमद खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही. त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा CBI केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली.
ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने एक सुवर्ण, सहा रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्णपदक विजेती मीराबाई

0: and infrastructure support for states. Rajendra Hira Lal Jain, NCP, said the opposition would support the bill if they listened to it carefully. Sanjay Seth, BJP, accused Congress of neglecting the MSME sector and misleading youth. Pramod Boro, UPPL, supported the bill and sought credit-linked relief during natural calamities. While Ramji Lal Suman, BSP, suggested restricting factories on fertile land and permitting MSMEs to produce ethanol for petrol blending. That's all in Parliament Review.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता ऐकूया खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत कॅपॅसिटी बिल्डींग ऑन स्पोर्ट्स सायन्स या विषयाचेर जाल्ल्या कार्यशाळेची माहिती आणि ग्रामीण पत्रकार संघान आयोजित केलेली कार्यावळ. स्पोर्ट्स सायन्स हे एक नवे तंत्र जातून ताक वाढवपाची गरज असा. हाजे खातीर राज्य स्तराचेर एक कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उक्तावण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी केले. हे असात याच कार्यावळीत डॉक्टर प्रमोद सावंत.
3: 3 days कॅपॅसिटी बिल्डींग वर्कशॉप applied sports science, the bridging science and sports. आम्ही त्यांना मास्टर ट्रेनर म्हणून जर ट्रेन करपाक शकले जाल्यार इन फ्युचर देल ट्रेन फॉर द अदर्स फॉर दीस टायप ऑफ ॲक्टिव्हिटीज. त्या खातीर आपापल्या ब्लॉकात आपापल्या तालुक्यात तुम्ही मास्टर ट्रेनर म्हणून काम करपाक शकतले. गजाली लक्षात घ्यात, तुम्ही फिजिकल टीचर किंवा तुम्ही कोचीस, एक्सरसाइज इज कंपल्सरी फॉर यू. न चुकता आय एम डुईंग इट म्हणून सांगता. 100% हांव रेग्युलर करता न चुकता. ॲटलिस्ट मिनिमम हाफ एन अवर टू द 45 minutes. फक्त आउट ऑफ स्टेशन जर गेलो जाल्यार केन्ना केन्ना पॉसिबल जायना, बट सदांच प्रॅक्टीस करपाचो माझो प्रयत्न असता. बट तुम्ही फिजिकल, तुमची फिजिकल फिटनेस जर उरना जाल्यार तुम्ही दुसऱ्याक फिजिकल फिटनेसाचेर सांगू शकना. म्हणून माझे म्हणणे आहा की तुमची फिटनेस असप हे गरजेचे असा. त्या खातीर ज्यांच्यानी हात वयर करूंक नसलो काय हरकत ना, त्यांच्यानी मनापासून करिना त्यांनी हात वयर करूंक ना, बट आयच्यान करपाक सुरवात करात ताची गरज असा. कारण आम्ही फिजिकल टीचर असल्या कारणान जेव्हा आम्ही भुरग्याक शिकयता ते आम्ही जर करीत रावले जाल्यारच आम्ही भुरग्याक शिकोवपाक शकतले. आणि हे भुरग्याक शिकोवप ही काळाची गरज असा. दुसरी गजाल, तुम्ही कोचीस, तुम्ही फिजिकल एज्युकेशन टीचर, गेम खेळात राव, डिफरंट गेम्स. ते दीस गेले टीचर फक्त येतालो क्लासान बोर्डार शिकयतालो, एकूच फक्त ती पीटी घेतालो आणि हे झालो. ना, नाव वी वॉन्ट टू प्रिपेर द स्टुडंट्स फॉर द डिफरंट गेम्स, नॉट ओनली फॉर द ऑलिंपिक एन्ड नॅशनल गेम्स. आणि हे ते ज्याची एक्सपर्टीज किती असा त्याला तातूर ट्रेन करण्याची गरज असा. म्हणून तुमका जे असा पण नी, इट इज अ नॉलेज ईच अँड एव्हरी फिल्डातली जाय. फक्त फुटबॉल, कॅरम, कोचीस एकूच नाही, ऑल स्पोर्ट्स. आणि ताका लागून हो वर्कशॉप असा. आणि ती जर नॉलेज तुम्ही घेऊक शकले जाल्यार म्हाका दिसता त्याचो खूप बरो उपयोग आम्ही सगळ्या भुरग्यांक करून दिवपाक शकतले. म्हणून तुम्ही ऑलराऊंडर असपाची गरज असा. खंयचोय म्हाका स्पेसिफीक स्पोर्ट्स आवडटा म्हणून ते एकाच स्पोर्ट्सान आपूण एक्सपर्टीज असतली अशें ना, तर स्पोर्ट्सांतल्यो सगळ्यो गजाली. म्हणून हांवें म्हटलें की हांव येवपाचें कारण तें एक्च्युली वर्कशॉप आशिल्लो. हजेन मुद्दम म्हाका मेळ्ळो आनी ताणें रिक्वेस्ट केली की कितेंय करून म्हणालो दोतोर योच म्हणपाक लागलो. फर्स्ट टायम स्पोर्ट्स आनी सायन्स ह्यो दोनूय गजाली एकीकडेन येयल्या. वॉट इज द ऑब्जेक्टीव ऑफ दीस स्पोर्ट्स आनी पयली स्पोर्ट्स वेगळो आशिल्लो, सायन्स वेगळें आशिल्लें. आता ते दीस उरूंक ना. ताजो न्युट्रिशन इज मस्ट, ओके, कॅपॅसिटी बिल्डींग इज मस्ट, त्याच बरोबर रुटीन प्रॅक्टीस इज मस्ट, फिजिओथेरपी इज मस्ट, परत स्पोर्ट्स मेडिसीन इज मस्ट. ह्यो सगळ्यो गजाली ताजो प्रिलिमिनरी स्टडीज वो आमकांय खबर आसप गरजेचें आसा बींग एज अ स्पोर्ट्स टिचर. म्हणून आनी परत इट इज अ प्रॅक्टिकल करून घेवपाक जाय हें तितकेंच म्हत्वाचें आसा. म्हाका दिसता येता त्या 3 दिसांक जे एक्सपर्ट्स आफयला ताचे लिस्ट हांव पळयतालो ते जर पळयत जाल्यार ते तुमच्या खातीर नॉट ओनली द लॅक्चर अँड डॅमॉन्स्ट्रेशन्स बट प्रॅक्टिकल सेशन, ग्रूप एक्टिविटीज अँड केस स्टडीज हाजेर तांचो फोकस आसतलो. म्हणून हांवें म्हटलां की यू पीपल वील बी द मास्टर ट्रेनर. फाल्यां सकाळी जर एखादो आमकां वर्कशॉप काणकोणांत घेवपाचो जालो आनी दुसरो वर्कशॉप जर पेडण्यान घेवपाचो जालो जाल्यार तुमी ह्या पद्दतीच्या वर्कशॉपाक मास्टर ट्रेनर म्हणून काम करपाक जाय. आमकां ट्रेन सगळ्या टिचरांक करपाक जाय, सगळ्या म्हणजे फिजिकल एज्युकेशन टिचर आसा तितके

0: सगळ्या वर्कशॉपाक. त्या खातीर म्हणजे सुरवात जरी तुमच्या कडल्यान जाल्ली आसत जाल्यार म्हाजी तरी एडवायज आसतलो अजयाक की यू कॅन ऑर्गनायज दीस एट द तालुका लेवल सो डॅट वी कॅन इनवॉल्व. म्हणजे आतां सरान जें म्हटलें कोण एडेड स्कुलांतलो जरी टिचर जालो जाल्यार तेकाय ट्रेन करपाची गरज आसा. शेवटी भुरगे सगळे आमचे आसत म्हणून आमकां म्हाका दिसता तुमी थोडेसो इनवॉल्वमेंट जर खूब बऱ्या पद्दतीन केलो जाल्यार तेजो खूब बरो उपयोग हो तुमकांय जातलो आनी इन लाँग रन तो स्टेटींतल्या भुरग्यां खातीर जातलो. म्हणून म्हजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा ह्या 3 दिसांच्या वर्कशॉपांतल्यान जितके ऑब्जेक्टिव्स आमी साध्य करपाक शकतले जितके टॉपिक्स आमी कवर करपाक शकतले आनी जितकी नॉलेज आमी गेन करपाक शकतले तितकी नॉलेज स्वता खातीर तर तेजो उपयोग असाच आसा बट त्याच बरोबर आमी भुरग्यां खातीर खूब बऱ्या पद्दतीन कसो उपयोग करून घेवपाक शकतले तो आमी फायदो करून घेवया. आनी वता वता आसतना हांव एकच सांगता की एट प्रेजेंट ऑल आर टॉकिंग अबाउट द झेनझीज अँड झेन आल्फास. हे सगळे जाण उलयता आयज काल म्हणजे रुटीनली उलयता उलयता आसतना झेनझी आनी झेन आल्फाच्या बद्दल उलोवपाक लागले. बट ह्या झेनझीक म्हणजे कालचो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे भाषण कितल्या जाणांनी ऐकलं म्हाका खबर ना. वी द नशामुक्त युवा ह्या संकल्पनेचेर ते उलयले आनी तो सेम वर्कशॉप आमी आमच्या गोंयांत वेगवेगळे कडेन स्पोर्ट्स डिपार्टमेंट माय भारत ह्या टिमीच्या मार्फत ऑर्गनायज केल्लो वीच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. यू आर डिलींग विथ द फ्युचर ऑफ द यूथ. तुमी डील करता हांव सरळ सांगतलो. तुमी जितके तांकां स्पोर्ट्सान इनवॉल्व करतले तुमी जितके तांकां वेगवेगळ्या गेम्सान इनवॉल्व करतले तुमी जांकां जितके ताका जाय ती मागीर तो कोण चॅस आसुनी किंवा कोण टेबल टेनीस आसुनी जाल्यार आनी कितें आसुनी तुमी जितके तेजे पॅशन कितें आहा ती पळोवन ताका इनवॉल्व करतले तितके अशा बाकीच्या सगळ्या म्हणजे जेका आमी म्हणटा की एडिक्शन आणि या सगळ्या गोष्टी पासून तो सायडीक रावतलो. ही वील फोकस ऑन हीज हेल्थ ही वील फोकस ऑन हीज फिटनेस ही वील फोकस ऑन हीज करियर आणि इन लाँग रन जेका आमी म्हणटा की नशामुक्त युवा विच इज एन विकसित युवा वील लीड टू द विकसित गोवा अँड विकसित भारत. हे करपाची गरज असा आनी ताका लागून म्हाका दिसता आमी सगळ्या जाणांनी काम करपाक जाय फ्रॉम द गव्हर्मेंट सायड वॉट एवर द इन्फ्रास्ट्रक्चर. तुमी जर गोंय सारकेल्या बारीक स्टेटींत इन्फ्रास्ट्रक्चर जर पळयत जाल्यार त्या तालुका लेवलाचेर आमी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केला. लुसोफोनिया आनी नॅशनल गेम्स ह्या दोनीचो स्पोर्ट्स मिनिस्टरान उल्लेख केलो बट एट ऑल तालुका लेवल्स द इनडोर आनी आउटडोर स्टेडियम्स आसा ते पळयत जाल्यार आनी आसा ते इन्फ्रास्ट्रक्चरांत आमच्यान खूब मोठे कितें करूं येता. त्या खातीर तुमच्यो इनोवेटीव आयडियाज फुडें येवपाची गरज आसा. इट इज नॉट ओन्ली फ्रॉम द स्पोर्ट्स डिपार्टमेंट बट यू कम अप विथ युअर आयडियाज. हाव कॅन वी युटिलायज अवर आउटडोर स्टेडियम हाव वी कॅन युटिलायज अवर इनडोर स्टेडियम आनी आसा तो इन्फ्रास्ट्रक्चर आसा त्या सायडीच्या भुरग्यांक घेवन आमी खूब बऱ्या पद्दतीन कशें करपाक शकता हाजो विचार हाजे आयडियाज ह्या 3 दिसांच्या वर्कशॉपा वयल्यान तुमी सगळ्यांनी दिवची आनी म्हाका नक्कीच खात्री आसा मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जो उलो मारला फुडल्या 100 विका खातीर नशामुक्त युवा करपा खातीर आमी वेरियस प्रोग्राम पर वीक 1 प्रोग्राम हो जर प्रोग्राम ऑर्गनायज करतले आसत जाल्यार तुमी डिफरंट तुमच्या स्कुलांनी तुमच्या हाय सेकेंडरी लेवल किंवा आमी म्हणटात तशें विलेज लेवल हे प्रोग्राम ऑर्गनायज करूं येता. ते प्रोग्राम हांवें ऑलरेडी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सा कडेन हांव उलयलां. माय भारत टीम विच इज द गव्हर्मेंट ऑफ इंडियाज डिपार्टमेंट दे आर प्रेजेंट इन द स्टेट ऑफ गोवा तेय हो प्रोग्राम कॉर्डिनेट करीत आसा. आमचे डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर पुलीस डिपार्टमेंट हेय हो कार्यक्रम कॉर्डिनेट करता. त्याती फुडलो 100 वीक एक टार्गेट दवरून वचूया की आमी नशामुक्त गोवा आनी नशामुक्त भारत हो करपा खातीर सातत्यात सगळे जाण काम करपाक शकता आनी ताका लागून द बेस्ट मिडियम जर खंयचे आसत जाल्यार वीच इज द स्पोर्ट्स आनी त्या खातीर युथाक इनवॉल्व करपा खातीर स्पोर्ट्स ह्या सॅक्टरांतल्यान आमी करपाक शकतले. आनी म्हाका दिसता हाजेर ह्या 3 दिसांच्या वर्कशॉपाच्या उपरांत तुमी प्लॅनिंगूय तुमचो डिसायड करतले आनी हाजेर खूब बऱ्या पद्दतीन काम करपाक शकतले. हांव इतकेंच सांगता आनी फॉर दीस 3 डेज वर्कशॉप द एक्सपर्ट्स हू आर कमींग फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री वन्स अगेन कॉंग्रेच्युलेशन फॉर यू पीपल अँड माय बेस्ट विशीज फॉर यू पीपल ऑल्सो. थँक्यू.
1: टिळक पुण्यतिथी निमतान राज्यात खूपशा वाठारांनी पत्रकार दिनाच्यो कार्यावळी झाल्यो. एक कार्यावळ ग्रामीण पत्रकार संघान आयोजित केल्ली. या कार्यावळीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. हे आसात तांच्याच भाषणातले कांय वेचेकांश.
0: ग्रामीण पत्रकार स्नेह मेळाव्याक आनी डे टू डे हांव केन्ना केन्ना ते आयकता आनी खरे मुळात प्रॉब्लेम आसले जेका रिकॉग्नेशनच ना.

0: हो सगळ्यात वडलो प्रॉब्लेम. पत्रकारिता करता ज्या क्षेत्रान आसा, बट त्याका आम्ही पत्रकार म्हणता, बट तरी सुद्धा सरकार दरबारी तेजी नोंदच ना. हो सगळ्यात वडलो प्रॉब्लेम आशिल्लो. आणि मागीर आम्ही म्हणटा तसे शहरी पत्रकार आणि ग्रामीण पत्रकार हाज्या मधलो डिफरन्स आणि हे ते आम्ही आमचे दत्ताराम चिमुलकर बाकी रविराज यांच्यानी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पहिल्यान पहिली त्याका रिकॉग्निशन दिवपाचे काम जे असा पहिली सरकार दरबारी ते केले. आणि ज्याका लागून पेडण्यापासून काणकोण पत्रकारितेर असलेले 20-20 आणि 25-25 वर्सां जे पत्रकारिता करताले त्याका एक रिकॉग्निशन मेळपाचे काम जे असा हे माझ्या टेन्युअरात झाले. हे माझ्या खातीर खूप व्हड गजाल असा आणि नक्कीच हा म्हणतो म्हणजे ती गजाल फायद्याची आहा म्हणण्यापेक्षा एखाद्याक रिकॉग्निशन दिवप हे सगळ्यात महत्वाचे आशिले. नाल्या करीत असा पत्रकारिता हांव थोड्या जणांक हांव स्वतः 30-30 वर्सां वळखता ज्यांची हांव पत्रकारिता पळयता ज्यांची हांव वाचता ओके. आणि जेन्ना विचारता जेन्ना म्हाका हांव आमदार झालो किंवा मुख्यमंत्री झालो त्यांना जर विचारपाक गेलो असत जाल्यार खरोखरच म्हणजे नो डाऊट म्हणजे आर्थिक परिस्थिती एक बाजू झाली बट गव्हर्नमेंट रिकॉग्निशन ही त्याची दुसरी बाजू आशिली. म्हणून रिकॉग्निशन झालं आणि उदय सामंतान सांगला त्याप्रमाणे आम्ही बाकी पत्रकारितांक ज्यो फॅसिलिटीज दिताले म्हणजे त्यो फॅसिलिटीज ग्रामीण पत्रकारांक केन्ना मेळत नाशिले. म्हणून तीन डिमांड आशिले. एक पहिल्यान पहिली पेन्शन इज फर्स्ट आणि ती पेन्शन ग्रामीण पत्रकारांक मेळपाक जाय आशिली लायक गुजचे पत्रकार जे असा त्यांच्याच सारखेली. त्याच्या खातीर सर्टन क्रायटेरियाज जे पत्रकारितेत असपाक जाय जे गुज हातूंतल्यान आसा ते फायनलायज केल्या आणि आम्ही त्यांना पेन्शन दिवपाची सुरुवात केल्या. 100% म्हणजे 15 ऑगस्टाच्या उपरांत आम्ही अर्ज घेवपा खातीर सुरुवात करतले आणि ज्याका जी एज झाल्या त्याच्या अनुसार ज्याका जी पेन्शन मेळपाक जाय पहिली ती पेन्शन त्याका मेळटली हे हांव नक्कीच सांगता. म्हणजे आम्ही अबाव 50च्या उपरांत आम्ही जी पेन्शन दिता आणि त्या खातीर क्रायटेरिया अमकी वर्सां त्यांनी पत्रकारितेन असपाक जाय व्हॅलिड हेजो त्याका प्रतिनिधी म्हणून सुद्धा जरी पत्र मेळ्ळे असत जाल्यार त्याका ती पेन्शन दिवप चालू जातले ओके. डेट इज द फर्स्ट. सेकंड जे आशिले की आम्ही पत्रकारितेच्या खातीर आयदर लॅपटॉप असू कॅमेरा असू ह्यो सगळ्यो गजाली फ्री ऑफ कॉस्टूच दिता. बायक फक्त आम्ही इन्स्टॉलमेंटाचे दिता 50% जे असा पहिली 50% अमाऊंट आम्ही दिता 50% अमाऊंट तुम्ही घालता. आयदर तितून मागीर तो लॅपटॉप किंवा कॅमेरा आम्ही आता मोबाईल जोडूंक ना दिसता अजून मोबाईलही असा 50% कॉस्ट जी आहे ती तुम्ही घालपाची. बट तुमच्या बाबतीत एक क्रायटेरिया इज मस्ट तेजे 100% पत्रकारितेन असपाक जाय. रिटायर्ड झाल्या उपरांत येयलो न्हू हांव परत एकदां सांगता जाल्यार थोड्यांची पत्रकारिता रिटायर्ड झाल्या उपरांत सुरवात जाल्या ते म्हणना. ताका क्रायटेरिया आसतलो गेली 10 वर्सां 20 वर्सां कितें ती 20 वर्सां असपाक जाय आणि परत तो सिनियरिटीन लागपाक जाय हे क्रायटेरिया आसतले. परत तो सिनियरिटीन आना जाल्यार तो रिटायर्ड जावन गेलो आतां ताका मेळना अशेंय बी न्हू. जो सिनियरिटीन आसा जेणे घेवपाचो अर्ज दिलो आसा जाल्यार ताका ती स्किमीचो फायदो हो जो आसा हो ताका पयली मेळटलो. म्हणजे लॅपटॉप कॅमेरा किंवा मोबायल तिना पैकी एक कितें तरी दिवपाचे जे आसा पळय ते दिवपाक आमी सुरवात करता. आणि तिसरी गजाल वीच इज एन ई बायक दिवपाची बी 50% सबसिडी ही आमच्या कडल्यान आम्ही दिता. रोखडीच नव्या पत्रकारांक मेळची ना जुन्या पत्रकारांकूच पयली मेळटली. ताज्या खातीर ताजी सिनियरिटी ही काउंट केली वतली आणि प्लस परत लागता ते सगळे क्रायटेरिया म्हणटा तसो इट शूड बी एक्सक्लुझिव्ह इन पत्रकारिता नॉट इन अदर बिझनेस. होय क्रायटेरिया जो आसा पयली तोय तितकोच महत्वाचो आहा जे अशा पद्दतीन आसा तांकांय बी तो क्रायटेरिया हो लागू जातलो. आणि उदयान म्हटल्या त्या प्रमाणे चवथी पहिली आम्ही प्रयत्न करता 5 जणांक कोणाक दिवपाची ती स्पेशली जाय जाल्यार भितरली एक लेडीज दिवया ना जाल्यार लेडीज बेगीन मेळचे ना ओके. कोणाक तरी एकट्याक लेडिजांक इलिजिबल पयली करूया म्हणजे 4 जेंट्सांक दिवन कोण जातले म्हाका खबर ना ओके. ती ना जाल्यार लेडीज बेगीन इलिजिबल जावची ना ताका लेडीज इलिजिबल जावपा खातीर आनीक 10 वर्सां रावची पडटली. एटलिस्ट इन एव्हरी लॉट्स म्हणजे आम्ही नारी शक्ती पत्रकार प्रमोट करपा खातीर इन एव्हरी लॉट वील प्रमोट 1 लेडी पत्रकार. बट ते बी स्कीम आम्ही सुरुवात करता एप्लिकेशन्स घेऊन लायता जेणे करून ग्रामीण पत्रकारितेच्या बाबतीत एक उत्साह जो आहे पहिली एक उत्साहाचे वातावरण वाढतले. मॅक्झिमम लोक म्हणजे पार्ट टायम म्हणून करी पण आता पत्रकारितेच्या खातीर फुल टायम खातीर येवपा खातीर सुरुवात जातली या माध्यमातल्या.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशिक

पब्लीक स्पीक ही कार्यावळ निकतीच तुम्ही आयकली. दिल्ली केंद्रावेल्यान आमी ही कार्यावळ सहक्षेपीत केल्ली. आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान.

33° 1 मीटर म्हळ्यार 1280 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेवं शकतात. चला तर आता ऐकूया आयकुप्यांच्या मागणे गीतांची कार्यावळ मनजोक्ती गीतां.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी. मनजोक्ती गितांची ही कार्यावळ घेवन आमी येतात खास तुमचे भेटेक दर सोमारा. हे कार्यावळीतल्यान आमी तुमका संद दितात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मागपाचे. गीत तुम्ही मागू शकता आमका व्हॉट्सअप मेसेज करून, नाजाल्यार तुम्ही करू शकता एसएमएस. आणि मेसेज करपा खातीर आमचो नंबर असा 8380071054. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. चला तर आमच्या ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत.

आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी सुरवेक आमी आयकले लॉर्ना आनी एज ब्रिटन हांच्या आवाजातले गीत यो माय सोनिया. एज ब्रिटन हांच्या ह्या गीता खातीर नॉर्मन कार्दोज हांचे संगीत आशिल्ले. मनजोक्ती गितांची ही कार्यावळ तुम्ही आयकतात ह्या खिणाक आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर. कार्यावळीन जर तुमकां आयकुपाक जाय तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत जाल्यार करात आमकां मेसेज 8380071054 ह्या आमच्या नंबराचेर. चला तर आयची ही कार्यावळ मुखार व्हरता आसतना ह्या उपरांतचे हे गीत घेवन येता. सुदेश भोसले हांचो आवाज आगो चेडवा.

सुदेश भोसले आणि साधना सरगम हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले सुंदर असे हे गीत आगो चेडवा. मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ मुखार वरत असताना ह्या उपरांत हे असा आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले गीत मोर्यादेची खूण. आणि ह्या गीता खातीर आमकां मेसेज धाडून मागणी कळयल्या वाशे तिसवाडी सावन आमचे मोगाळ आयकुपेश्ट जेरी फेर्नांडीस हाणी. ताणें हे गीत फेटयलां सगळ्या आयकुप्यांक.

श्वेता डिसोजा हांच्या आवाजातले गीत निकतेस आमी आयकले डिस्को नाज ह्या गीता खातीर अश्विन पिंटो हांचे संगीत आशिल्ले. मनोजोक्ती गीतांचे कार्यावळीतल्यान आयकुपाक जाय तुमका जर तुमच्या आवडीचे तुमच्या मनातले गीत जाल्यार मुजरत करात व्हॉट्सएप मेसेज ना जाल्यार धाडू शकता तुम्ही एसएमएस 8380

नुवेसाऊन सावियो गॉम्स आणि मारियान टेलिस हांच्या आवाज हांच्या मागणे वयल्यान आमी आयकले मिस्टर मॅट हांच्या आवाजातले गीत गाल्फाची दोशा. ह्या उपरांत हे आसा आमचे नशीब ह्या फिल्मातले गीत भेकडाय तापा एंथोनी मेंडीस आणि आंतोनेत हांच्या आवाजातल्या ह्या गीता खातीर आमकां मागणी कळयल्या मडगांव सावन प्रिन्सिका फेर्नांडीस हांणी. चला तर आयकुया सी हालवारीस हांचे हे गीत आणि ह्या गीता खातीर फ्रँक फेर्नांड हांचे संगीत आसा. आयकुया भेकडाय तापाय.

आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी ह्या उपरांतच्या ह्या गिता खातीर आमकां मागणी कळयल्या आमच्या ह्या सगळ्या आयकुपी इश्टांनी वारणा रेडिओ श्रोतासंग वारणा शहापूर तालुका पनाळ जिल्हो कोल्हापूर सावन आमचे मोगाळ आयकुपी इश्ट विजय चौहान इंदुरकर तेजस्विनी चौहान माई इंदुरकर अंकिता चौहान अनिकेत चौहान तशेंच किवलेगांव पुणे सावन अंकिता कांबले सैदापूरकर विजय कांबले सैदापूरकर बेबी शौर्या आनी श्रेयश कांबले कल्याण मुंबई सावन डॉ सूरज सुर्वे नमिता सुर्वे आनी प्रकाश सुर्वे तशेंच घाटकोपर

विल मिक्स हांच्या आवाजातले हे गीत झेम आणि तेच आम्ही ऐकले. आणि ह्या गीता सांगाताक इतल्यान आयचे हे मनजोक्ती गीतांचे कार्यावळीतल्यान आम्ही घेतात तुमचो निरोप. इश्टानो, हे कार्यावळीन परतून तुमची आमची भेट जातली येता त्या सोमारा.

दनपरा 12:05 घरकुल हे कार्यावळीन मला काही सांगायचे आहे हे उलोप सुद्धा आमोणकारांचे. त्या भायर गिरिजा मुरगुडी हांच्या कविताचो आस्वाद घेवपाक मेळटलो. फाल्यां सांजवेळार 5:30 इंग्लिशीतले युववाणीत तुमकां आयकुपाक मेळटले धनिका लोबो हांचे उलोप इमोशनल इंटेलिजन्स अँड सोशल मोटिव्स ह्या विशयी. 7:00 मराठी चित्रपट संगीत. 7:30 शेती आनी शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार हांच्या वतीन प्रायोजित कार्यावळ आसतली किसान वाणी. फाल्यांचे कार्यावळीन गोंयांत दूद वेवसाय हे विशयी तुमकां मुलाखत आयकुपाक मेळटली. अमिता अरुण नायक हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली. ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी.

0: एक बरे पुस्तक
1: हॅलो, येस, 5/22/19. हॅलो, हॅलो.

0: Alo.
1: Đây thế. Nghe thì
0: Đây, Mỹ Đức.
1: Hả?
0: Mike.

Alo. Alo.